सुप्रभात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 28 ज्येष्ठ, शक 1948 म्हणजेच दिनांक 18 जून 2026. 5:53 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरची ही प्रातःकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना ऐका. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 नियोजित वेळी येईल. 12160 जबलपूर आमला 6:25 22403 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 आपल्या नियोजित वेळी येतील. 7:30 येणारी 04134 20 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12289 CSMT नागपूर दुरांतो 8:55

वन मिनटांनी 1271 रायपूर 8:20, 12410 गोंडवना एक्सप्रेस 8:20 आपल्या नियोजित वेळी येतील. 7:40 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 52 मिनिट उशीरा येण्याची शक्यता आहे. 8:10 येणारी 12768 संत्राकाची नांदेड नियोजित वेळेच्या 21 मिनिट उशीरा येण्याची शक्यता आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 आपल्या नियोजित वेळी येईल. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 3.1 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. किमान तापमान होतं 26.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 0.9 अंशानं कमी नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात वादळी वारे किंवा पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 41 आणि किमान 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत. दिल्ली केंद्रावरील हिंदी बातमीपत्र ऐकूयात ठीक 6 वाजता.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला अभंग होता संत एकनाथांचा. संगीतबद्ध केला होता श्रीधर फडके यांनी. यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वरांचा अभंग लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

प्रपंच या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं. गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची. मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर.

संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकर यांनी. यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वरांचा अभंग आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा कार्यक्रम आता संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 6:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात यात्रा याविषयी अनंत नानोटी यांचे विचार. ऐकूयात चिंतन.

यात्रा. आषाढाची यात्रा सुरू झाली की लाखो वैष्णव वारीला निघतात. त्यांची ती यात्रा नसते, ती असते साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची साक्षी भेट. यात्रीगण कृपया ध्यान दे, हावड़ा से दिल्ली जाने वाली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. अशी अनाउन्समेंट ऐकल्यावर अनाउन्स करतीनं यात्रीगण म्हटलं प्रवासी नाही. पुन्हा कुतूहल, यात्रा म्हणजे नेमकं काय बरं? यात्रा म्हणजे केवळ बाह्य प्रवास नव्हे तर अनुभव, शिक्षण, परिवर्तन आणि आत्मशोधाचा मार्ग होय. यात्रा म्हणजे निवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे. प्रत्येक यात्रा माणसाला काहीतरी नवीन शिकवतो. रस्ते बदलतात, दृश्य बदलतात, माणसं भेटतात आणि नवीन अनुभव मिळतात. या सर्वांमुळे माणूस समृद्ध होत जातो. जिंदगी के सफर मे गुजर जाते है वो मकाम फिर नहीं आते, म्हणणारा हा एखादा गायक किंवा एखादा संगीतकार म्हणतो की हे जे सफर आहे सुहान आहे, या सफरमध्ये यात्रा म्हणजे चालणे, पुढे जाणे, जिथे थांबणे संपते आणि शोध सुरू होतो तिथे खरी यात्रा सुरू होते. माणूस बाहेरच्या जगात अनेक यात्रा करतो, पण सर्वात महत्त्वाची यात्रा ती असते स्वतःकडे जाण्याची. यात्रा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तीर्थयात्रा, ज्ञानयात्रा, जीवनयात्रा. संत परंपरेत यात्रेला विशेष महत्त्व आहे. तीर्थयात्रा म्हणजे केवळ देवदर्शनाला जाणं नव्हे तर विशिष्ट स्थळी जाऊन मनातील अहंकार, लोभ आणि अज्ञान दूर करून अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रवास होय. खरं तर यात्रा पायांनी केली तर स्थळं दिसतात, मनानं केली तर अनुभव मिळतात आणि आत्म्यानं केली तर सत्याचा साक्षात्कार होतो. यात्रा म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेण्याचा मार्ग. बाहेरचा प्रवास आपल्याला जग दाखवतो तर आतला प्रवास आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. यात्रा ही केवळ पावलांची नसते, ती मनाची, विचारांची आणि आत्म्याचीही असते. मातेच्या गर्भापासून सुरू होणारी यात्रा संपूर्ण जीवनभर सुरूच असते. शालेय जीवनात ज्ञानार्जनासाठी नित्य केलेली यात्रा, शालेय जीवन आटोपलं की अर्थार्जनासाठी केलेली यात्रा, वैवाहिक जीवनात प्रेमाची यात्रा, सुखाची यात्रा, कलत्या वयात शांतीची यात्रा आणि शेवटी सत्याची म्हणजेच स्वतःचे खरे

0: स्वरूप शोधण्याच्या यात्रेलाच जीवन यात्रा म्हणतात. जीवन यात्रेमध्ये सुख दुःख यश अपयश भेटी वियोग हे अनेक टप्पे येतात. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो आणि अधिक परिपक्व करतो. यात्रेमध्ये वाटेवरचे काटे संयम शिकवतात, वळण स्वीकार शिकवतात आणि आपला अंतिम टप्पा नम्रता शिकवते. जन्माला आलेला प्रत्येक जण यात्रेकरू आहे. कोणी संपत्तीसाठी यात्रा करतो, कोणी यशासाठी, कोणी प्रेमासाठी, तर कोणी परमसत्यासाठी यात्रा करतो. परंतु शेवटी प्रत्येक यात्रा एका प्रश्नाकडे घेऊन जाते. तो प्रश्न म्हणजे मी कोण. जीवन ही अंतिम टप्पा गाठण्याची धडपड नसून प्रत्येक क्षणाला जागृतपणे जगण्याची यात्रा होय. जेव्हा माणूस बाह्य जगाचा शोध घेत घेत स्वतःच्या अंतरंगात उतरतो तेव्हा खरी यात्रा सुरू होते. त्या यात्रेत नकाशा नसतो, दिशा नसते, फक्त जागरूकता असते आणि त्या जागरूकतेतून आत्मज्ञानाचा प्रकाश उगवतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरा कुंभार इत्यादी अनेक संतांनी एकच दान मागितलं की जीवन यात्रेत प्रत्येक भेट हा आशीर्वाद असू देत, प्रत्येक वियोग ही शिकवण असू देत आणि प्रत्येक क्षण ही साधना असू देत. यात्रा कधीच संपत नाही, प्रवासी बदलत जातात आणि जेव्हा प्रवासी बदलतो तेव्हा जगही नवे दिसू लागते. चला तर मग स्वतःकडे परत येऊया, कारण स्वतःकडे परत येणे हीच यात्रांची अंतिम दिशा आहे.
1: पडती शब्द काली चिंतनाचे.
2: यात्रा याविषयी अनंत नानोटे यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषीवाणी. आज तूर लागवड आणि घ्यायची काळजी याविषयीची माहिती आपल्याला मिळेल. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00 आपण ऐकू शकाल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आसन यातील फरक याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणातील बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुजाता बाप्तीवाले यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. 8:40 मराठी चित्रपट गीतांचा आपण आनंद घेऊ शकाल आणि 9:05 सुद्धा ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 9:30 सुरसाख्यान या कार्यक्रमात संगीता पाठक कीर्तन सादर करतील, विषय अहंकार. 10:00 वेळ गणेशा हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची. आजचा विषय हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार, तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. 10:30 आनंद घ्या हिंदी चित्रपट गीतांचा, तर 10:30 वेळ नाट्यसंगीताची. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:30 एआयची दुनिया या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर संवदा वझलवार यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकाल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं प्रसारण सुरू होतं. 12:00 वेळ वनिता मंडळ या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आज आरोग्य संवाद या मालिकेत केसांच्या आरोग्यासाठी या विषयावर डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी CA मानसी भालेराव यांची मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 1:00 वेळ प्रायोजित कार्यक्रम NCERT, तर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 1:45 आणि 8:30 भावधारा हा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा आनंद आपण

0: येऊ शकाल दुपारी 2:30, सायंकाळी 5:02 आणि रात्री 10:00. सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित यांची मुलाखत सादर करते अतुल साखरकर. 6:15 मराठी चित्रपटगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल तर 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल तर 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात गोष्टी गावगाड्याच्या हा कौटुंबिक संवाद आणि त्यानंतर मत्स्यजगत या मालिकेत जयंती रोहू संवर्धन याविषयी हर्षा मेश्राम यांनी दिलेली माहिती. 8:15 आनंद घ्या लोकसंगीताचा तर 9:15 स्पॉटलाईट कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 9:30 कंट्री वाईड हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. त्याच्यानंतर इनसाईट्स 9:45 आणि 10:30 आपण ऐकू शकाल मराठी नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली. आज या नाट्याचा दुसरा भाग मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तर असे असतील आमचे आज प्रसारित होणारे काही प्रमुख कार्यक्रम. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आपण ऐकत आहात मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर. 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रम ऐकूयात काही क्षणातच.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, तूर हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. साधारणपणे लागवडीसाठी आपण तुरीच्या हळव्या किंवा मग गरव्या वाणांची निवड करताना प्रामुख्यानं जमिनीची प्रत म्हणजे ज्याला आपण पोट म्हणतो किंवा मग पर्जन्यमान पीक पद्धती यासारख्या गोष्टींचा विचार करून आपण तुरीची लागवड करत असतो. साधारणपणे मध्यम प्रकारची जमीन असेल तर लवकर येणाऱ्या जाती जसं TAT 10 या वाणाची आपल्याला निवड करता येते. मध्यम प्रकारचा पाऊस ज्या प्रकारे आपल्या भागात पडतो त्या ठिकाणी TVishakha 1, AKT 88 11 यासारख्या वाण्याची निवड करता येईल. मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीसाठी आणि ज्या ठिकाणी खात्रीचा पाऊस पडतो अशा ठिकाणी आपण मध्यम कालावधीच्या जाती जसं No. 148 BDN 2 BSMR 736 किंवा मग ICP 88 63 ज्याला आपण मारुती नावाने ओळखतो तर या वाणाची आपण निवड करावी. भारी प्रकारची जमीन असेल तर उशिरा तयार होणाऱ्या जाती जसं C11 किंवा मग ICPL 87 119 जे वाण अशा नावानं ओळखलं जातं याची आपण निवड करू शकता. आंतरपीक म्हणून जर आपण तूर घेणार असाल तर उशिरा तयार होणारी जात जसं C11 ICPL 87 119 या वाणाची आपण निवड करावी. सर्वसाधारणपणे तुरीचं पीक जे आहे ते तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो तो याप्रमाणे. अति लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत त्या 110 ते 115 दिवसात तयार होतात. लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत ते 135 ते 160 दिवस या कालावधीत तयार होतात. मध्यम प्रकारच्या जाती ज्या आहेत त्यांची लागवड आपण करतो म्हटलं तर ते वाण 160 ते 200 दिवसात तयार होतं. आता शेतकरी बंधूंनो, आपल्या विदर्भाकरता डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं काही वाणांची शिफारस केलेली आहे. C11 हे जे वाण आहे ते 180 ते 200 दिवस एवढ्या कालावधीत तयार होतं. महत्वाचं म्हणजे हा वाण जो आहे तो मर रोग प्रतिबंधक आणि भारी जमिनीत योग्य असा वाण आहे. त्यानंतर No. 148 हा वाण जो आहे तो साधारणपणे 165 दिवसात तयार होतो आणि यापासून आपल्याला हेक्टरी 10 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. BDN 2 हे जे वाण आहे ते 170 ते 175 दिवसात काढणीला येतं आणि यापासून आपल्याला हेक्टरी 9 ते 10 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. ICPL 87 हा वाण देखील 125 ते 135 दिवसात काढणीला येतो. यापासून देखील अपेक्षित उत्पादन 9 ते 10 क्विंटल एवढं घेता येतं. याशिवाय आशा ही जी महत्वाची जात

0: तर हे ही 200 दिवसात काढणीला येते आणि यापासून आपल्याला हेक्टरी 12 ते 14 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. या वाणाचं वैशिष्ट्य असं की हे वाण मर आणि वांझरोग प्रतिबंधक आहे. भारी जमिनीत योग्य वाढणारं हे पीक आहे. याशिवाय आपण 1KT 88-11 या वाणाची देखील निवड करू शकता. हे वाण 130 ते 140 दिवसात तयार होतं आणि या वाणापासून देखील आपल्याला प्रति हेक्टरी 10 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. याशिवाय ICP 88-63 म्हणजेच मारुती या वाणाची देखील आपण निवड करू शकता. साधारणपणे हे वाण 165 ते 170 दिवसात काढणीला येतं आणि यापासून देखील आपल्याला 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन घेता येतं. याशिवाय आपण AKPH 20-22 हे वाण जे आहे हे साधारणपणे 180 दिवसात काढणीला येतं आणि यापासून थोडं जास्त म्हणजे प्रति हेक्टरी 13 ते 15 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. तेव्हा शेतकऱ्यांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांची शिफारस डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं आपल्याकरता केलेली आहे. तेव्हा आपण आपल्या भागात पडणारा पाऊस आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन या वाणाची निवड करून येणाऱ्या खरीप हंगामात तुरीपासून अधिक उत्पादन घेऊ शकता.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं सचिन लाडोळे यांनी. आता हवामानाचा अंदाज ऐका. येणाऱ्या 24 तासात नागपूर आणि आसपास वादळी वाऱ्यांसह पाऊस किंवा पावसाच्या सरींची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आता संपत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आमच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
2: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तनमनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे. म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय.

0: थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसननंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल, हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं

0: हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षी उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: चीता अन्वेषकैः च सह संवादं विधास्यति। संयुक्त राष्ट्र संघस्य खाद्य संस्थाभ्याम् खाद्य एवं कृषि संघटनेन अथ विश्व खाद्य कार्यक्रमेण च विज्ञापितं यत् आगामिषु मासेषु युद्ध जलवायु परिवर्तन धन न्यूनता कारणात् विश्वस्य त्रयोदश प्रमुख क्षेत्रेषु बुभुक्षा संकटम् अधिकं गभीरं भविष्यति। संयुक्त प्रतिवेदनस्य अनुसारं सम्प्रति जगति 66.2 कोटि जनाः तीव्र खाद्य असुरक्षया पीडिताः सन्ति। अस्यां सूच्यां सुडान, दक्षिण सुडान, यमन, फिलिस्तीन, नाइजीरिया, सोमालिया चेत्यादयः देशाः अत्यधिक संकटग्रस्ताः सन्ति। प्रतिवेदने चिन्ता प्रदर्शिता यत् 2020-2022 परं मानवीय सहायतायै प्राप्यमाणं धनं 60% न्यूनं जातम्। WFF संस्थायाः कार्यवाहक निदेशकः कार्ल स्काउ महोदयः अवोचत् यत् यदि शीघ्रं किमपि कार्यान्वयनं न क्रियते तर्हि कोटिशः जनाः दुर्भिक्षस्य गर्ते पतिष्यन्ति। हॉकी क्रीडायां नीदरलैंड देशस्य राइडरहेम नगरे प्रचल्यमाणायाः FIH प्रो लीग स्पर्धा मालिकायाः द्वन्द्वे भारतीय पुरुष हॉकी दलेन जर्मनी दलं 3-1 इत्यंकांतरालेन पराजितम्। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 512.8 म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम। गणेशा हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। गुरुवार दिनांक 18 जून 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. थोड्या वेळातच म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आमच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07:15 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
3: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
2: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
3: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
2: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
3: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय

0: पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा।
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा। जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मोजची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी। पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील। विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे। तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मोजची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं। जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली। भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली। यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले। हडपसर स्थानकावर 4th फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे। आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल। तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। पुढील 3 वर्षात पुणे

0: रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तान

नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं

G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान. प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीय.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाणारे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचा आज स्मृतिदिन आहे. फाळणीचं दुःख उराशी घेऊन ते दिल्लीत आले. अनेक प्रयत्नांनी ते भारताच्या लष्कराच्या सेवेमध्ये दाखल झाले. लष्करामध्येच त्यांच्यातील धावपटू उदयाला आला. 1958 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं. 58 आणि 62 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीही त्यांनी 200 मीटर आणि 400 मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये सुवर्णपदकं पटकावली. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांचं कांस्य पदक अगदी थोडक्यात हुकलं. 1959 साली त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काळात पदकांची वानवा होती त्या काळात आपल्या अविरत अशा प्रयत्नांनी भारतासाठी ज्यांनी पदकांची कमाई केली त्या महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडंसं पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमेचे संरक्षण करणं ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याचबरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं उत्पादन कमीत

0: कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपण येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
1: हो खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: मशागत ही गोष्ट जर बघितलं तर जे काही पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो, तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरीवरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरीवरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत त्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भरारी पथकं असू देत, कोणाची तपासणी असू दे, ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक हे देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खत करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काही आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे विद्यापीठाने शिफारस केलेलं संशोधन संस्थाने शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसतायत, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणार आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो, पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसरपिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपिकं असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून

0: आपल्याला पर्यायी उत्पादनात साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा, शक्यतो चार बांधाच्या आत जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती, म्हणजे कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकामध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्रांचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सशक्य होईल.
1: हो खरं आहे सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे, पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं, त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं, त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे, त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील म्हणजे जी काही राज्यभराची किंवा देशभरात जी मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कल्चरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यात सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह.
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुजाता बाप्तीवाले यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. ऐकूयात सुगम संगीत. कलाकार आहेत सुजाता बाप्तीवाले.

सुजाता बाप्तीवाले यांनी गायलेलं हे भक्तिगीत होतं मुकुंद पुल्लीवार यांचं. यानंतर ऐकूयात संत सोयराबाई यांचा हा अभंग सुजाता बाप्तीवाले यांच्या आवाजात.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर. कार्यक्रमातलं पुढलं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात हा संदेश.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकत आहोत सुजाता बाप्तीवाले यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं. ऐकूयात हे भक्तिगीत. रचना आहे नाग देशपांडे यांची, कलाकार सुजाता बाप्तीवाले.

सुजाता बाप्तीवाले यांनी गालेलं हे भक्तिगीत होतं मुकुंद पुल्लेवार यांचं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. थोड्या वेळातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतून आणि 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजीतून ही बातमीपत्रं आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. ऐकूयात समाचार प्रभात हिंदीतून आमच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं.

0: काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम थर्ड लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन द कंट्री. सेकेंड लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 170,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयोग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण

0: राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. आनंद घेऊयात मराठी चित्रपट गीतांचा.

बटरफ्लाय या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, हंसिका अय्यर यांनी गायलेलं. वैभव जोशी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती शुभजीत मुखर्जी यांनी. यानंतर ऐकूयात ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केलं आहे मास्टर कृष्णराव यांनी. गायिका लता मंगेशकर.

0: वैजयंता या चित्रपटातलं गीत ऐकूयात. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांची ही गीतरचना. संगीतकार वसंत पवार.
1: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला

पाच नाजूक बोटं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकर यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार राम कदम.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. वेळ लक्षात घ्या, या वेळ ठीक 9 वाजलेले आहेत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन भंडारा येथे. बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा संस्थेद्वारा निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे 18 जून 2026 रोजी दुग्धव्यवसाय डेअरी फार्मिंगचे 12 दिवसीय प्रशिक्षण सुरू होत आहे. या प्रशिक्षणामध्ये मूलभूत जनावरांची निवड आणि संगोपन या अंतर्गत अधिक दूध देणाऱ्या गाई म्हशींच्या प्रगत जाती ओळखणे, आधुनिक आणि हवादार गोठ्याची रचना करणे आणि दुधाळ जनावरांचे दैनंदिन व्यवस्थापन कसे करावे याचे धडे दिले जातील. जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चारा आणि आहार व्यवस्थापन, विविध ऋतूंमधील संतुलित पशुखाद्य, सायलेज अर्थात मूरघास बनवणे, तसेच संभाव्य आजार यांचे प्रथमोपचार आणि वेळेवर करायचे लसीकरण याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दुग्ध उत्पादनासोबतच व्यवसायाचा नफा वाढविण्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन, दुधाची साठवणूक, सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवसायाला उद्योगाचे रूप देण्यासाठी आर्थिक आणि बाजारपेठ व्यवस्थापन शिकवले जाईल, ज्यामध्ये बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे, खेते भांडवल अर्थात वर्किंग कॅपिटल सांभाळणे, नफा तोटा पत्रक तयार करणे आणि बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असणारा प्रकल्प अहवाल अर्थात प्रोजेक्ट रिपोर्ट्स स्वतः कसा तयार करावा याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना जेवण, चहा, नाश्ता, वही पुस्तके आणि राहण्याची आदी सोय मोफत केली जाईल. स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे, वय 18 ते 50, शिक्षण 10वी पास किंवा नापास अशा मंडळींनी मुलाखतीकरिता 18 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता BOI स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक यांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. ऐकूयात मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांच्या आवाजात नाधो महानोर यांची ही गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट सर्जा.
1: Hello.

0: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

उर्वी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सिद्धार्थ महादेवन यांच्या आवाजात. मंगेश कंगाणे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी. यानंतर ऐकूयात वेड लावी जीवा या चित्रपटातलं हे गीत शंकर महादेवन यांच्या आवाजात. श्रीरंग गोडबोले यांची ही गीतरचना, संगीतकार बप्पी टुटुल.

आटापिटा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर अवधूत गुप्ते यांच्या आवाजात. गिरीश साळवी यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली होती संजीव कोहली यांनी. याबरोबरच चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुरस आख्यान. या कार्यक्रमात आज अहंकार या विषयावर संगीता पाठक यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. ऐकूयात सुरस आख्यान.

संत मंडळी आपले विचार काव्य रूपाने प्रकट करतात. संत काव्य हे कालातीत असल्यानंच त्यांना अभंग असं म्हणतात. प्रस्तुत अभंगातून नरजन्माचं हित कशात आहे हे विशद करताना महाराज सांगतात.

समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचा अभंग, त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे ज्या काव्यपंक्ती पडल्या त्या श्रुतिरूपच होत्या. लोककल्याणाची आत्यंतिक तळमळ असल्यानं

नरदेह मिळाला खरा, परंतु त्याचा वापर जर अनाठायी झाला तर काय उपयोग? मंडळी, एखादी वस्तू मिळणं महत्वाचं खरं, परंतु त्याही पेक्षा तिचं मूल्य, तिची किंमत कळणं अधिक महत्वाचं, नाही का? अन्यथा

अशी स्थिती होते. मनुष्य देहातच आत्मकल्याण आणि त्या योगे लोककल्याण साधणं सहज शक्य आहे. मात्र माणसातील अहंभाव आत्मकल्याणासाठी अत्यंत विघातक असा आहे. श्रीमद शंकराचार्य म्हणतात.

अहमपणा म्हणजे मीपणा, स्वतःबद्दलचा अभिमान सर्वात दुःखदायक असा गुण, किंबहुना त्याला अवगुण म्हणणेच जास्त इष्ट होईल. मी संबंधित सर्व गोष्टीतून अहंकार डोकावतो. मी म्हणजे देह हा सुद्धा जीवाचा अहंकारच आहे. अहंकाराची सुरुवात मी काहीतरी करतो या संकल्पाने होते. मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा वासना या अहंकाराला आणखी खतपाणीच घालतात. ज्याप्रमाणे जागृतीत स्वप्न, अवसेला चंद्र, बालपणात तारुण्य, न फुललेल्या कलिकेत सुगंध, काष्टात अग्नी, तसा देहात अहम लपलेला असतो. कुपत्याचं निमित्त होऊन ज्वर बाहेर पडावा तसं निमित्त मिळताच अहम बाहेर पडतो. वास्तविक मानवातील सर्वच विकार उन्नतीला बाधक आहे. त्यातही अहंकार हा सर्व विकारांचा मेरुमणी. म्हणूनच अहंकार गेला तुका म्हणे देव झाला असं महाराज म्हणतात. प्रस्तुत अभंगात महाराजांनी चंदन आणि सिंहाचं उदाहरण दिलेलं आहे. चंदनाला सुवासाचा गुण असला तरी त्याच सुगंधामुळे त्याला सहाणेवर झिजावं लागतं. सिंह कितीही पराक्रमी असला तरी पाण्यातील प्रतिबिंबाला न ओळखता आल्यानं आणि स्वतःबद्दल काही वेगळी कल्पना केल्यामुळं तो नाहक कुपात पडतो. अर्थात त्याचा पराक्रम वाया जातो. तद्वतच माणसाकडे कितीही चांगले गुण असले तरी अहंकाराने तो वायाच जातो. अभिमानी मनुष्य देहभाव कधीच विसरू शकत नाही. नश्वर देहाच्या वृथा अभिमानानं मी कोणीतरी वेगळा आहे या भावनेनं मायेच्या विळख्यात खेचल्या जातो. नरदेह लाभूनही जन्माची शोकांतिका होण्याची वेळ येते. अहंभावाचा हा धोका लक्षात घेऊनच समर्थ प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो.

कुल संपत्ती ज्ञान रूप शौर्य दान आणि तप यापैकी कोणत्याही गुणाच्या प्रभावाने माणसाला अहमची बाधा होते. अहंकारी माणसाला ज्ञानेश्वर माऊली लाटण्याची उपमा देतात. जो लाटणे ऐसा नलवे, जसं लाटणं मोडेल पण वाकणार नाही अशी माणसं असतात. जीवाला स्वतःच्या अहंकारावर

विजय मिळवणं कठीणच. मुळात आपल्याकडे अहम आहे हीच गोष्ट जीव मान्य करीत नाही. त्यावर विजय प्राप्त करणं तर फार दूरची गोष्ट. असं पहा, जमीन चांगली सुपीक आहे, तशी मशागतही व्यवस्थित केलेली आहे. पेरणीसाठी म्हणाल तर चांगल्या प्रतीचं उत्तम बियाणं वापरलं आहे, तरीही पिकाला कीड लागलीच. अशा वेळी जंतुनाशक फवारणी हा एकमेव उपाय असतो, नाही का? तद्वतच दुर्लभ नरदेह प्राप्त झाल्यानंतर लागलेली अहमरूपी कीड घालविण्यासाठी अंतिम चरणात महाराज सांगतात.

कृष्णा। अर्थात अहंकार विमुक्त झाल्याखेरीज जीविताचं कल्याण केवळ अशक्य हाच मतितार्थ पूर्वरंग पद्यात महाराज सांगत आहे। दृष्टांत दाखल उत्तरंगात कथाभाग पाहूया।

0: शके 1580 च्या कालावधीतील प्रसंग। काशी क्षेत्रात सदाशिव शास्त्री येवलेकर नावाचे विद्वान पंडित राहत असत। विद्वत्ता प्रचुर, कुशल वाघपटू म्हणून जनसाधारणात त्यांची ख्याती होती। काशी क्षेत्रातील सर्व विद्वान मंडळी एकत्र येऊन कित्येकदा वादविवाद करीत, त्यामुळे काशी क्षेत्रात वाघयुद्धाच्या फेरी सतत घडत असत।
1: विद्वज्जन वर्गाचे ज्ञानाचे नित्य चालती वार।

शास्त्री बुवांसारखे विद्वत्ता प्रचुर आणि कुशल वाकपटू न भूतो न भविष्यती असं म्हणून सर्वच मंडळी त्यांची वारेमाप स्तुती करी. त्यामुळे काय झालं हो,

आपली विद्वत्ता सर्व जगाला ज्ञात व्हावी आणि वाद युद्धात जय मिळवून अधिकाधिक जयपत्र प्राप्त करण्याच्या उद्देशाने शास्त्री बुवांनी भ्रमंती सुरू

दिवसा मशाली लावून जानवाल्या सुरी बांधून दिग्विजय करीत निघाले. धर्मात्मा शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दरबारातील विद्वान गागाभट्ट पंडितास वादात जिंकण्यास ते आले.

महाराजांनी गागा भट्टास सभा भरविण्यास सांगितलं. गागा भट्ट तसे विद्वान होते खरी, परंतु शास्त्री बुवांची करणोपकरणी ख्याती ऐकून ते जरा धास्तावलेच. त्यांनी शास्त्री बुवांना उलटी पट्टी पडवली. धाडस करुनी जाई गागा भट्ट सदा शिवाच्या शिबिरासी.

शास्त्री बुवा, आम्ही बोलून जाणून आश्रित मंडळी. आमचा पराभव करण्यापेक्षा शिवरायांचे गुरु समर्थांचा पराभव केल्यास आपण मोठ्या विजयाचे अधिकारी व्हाल. बुवांना ही मात्रा अचूक लागली. दुसऱ्या दिवशी सभा भरली. महाराजांसह सर्व मंडळी सभेत हजर झाली. वादाला प्रारंभ करावा असे महाराज म्हणाले, परंतु आम्ही समर्थांशीच वाघयुद्ध करणार असे शास्त्रीबुवांनी महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले, स्वामी अरण्यवासी आहे, हा विषय त्यांचा नव्हे. शास्त्रीयांचा वाद शास्त्री याजपाशीचा व्हावा. आपण कुणाच्या सांगण्यावरून दुराग्रह करीत असाल तर सोडून द्या. मात्र बुवा ऐकेनात, अहो हट्टाला पेटले, समर्थांकडे चलावं असा दोघाही पंडितांचा आग्रह. महाराज रायगडाहून सर्व मंडळींसह चाफळ सन्निध रामघळी समर्थ होते तेथे आले. समर्थ एका मोठ्या दगडावर बसले होते. सोबत असलेल्या कल्याण स्वामींनी समर्थांना महाराज आणि पंडित आल्याची वर्दी दिली. शास्त्री बुवांचा परिचय दिला. मोठ

महाराजांनी समर्थांना साष्टांग नमस्कार केला. शास्त्री बुवांखेरीज सर्वांनी समर्थांना विनम्र अभिवादन केलं. सर्व मंडळी एका बाजूस बसली. समर्थांनी सदाशिव शास्त्रींना दगडावरूनच खाली न उतरता नमस्कार केला. सदाशिव शास्त्री म्हणाले, आपली व आमची बरोबरी झाल्यास नमस्कार करू, नाहीतर आशीर्वाद म्हणू. समर्थ म्हणाले, आपण साक्षात भूदेव, आशीर्वाद द्यावा. परीक्षा झाल्यावाचून नमस्कार किंवा आशीर्वाद म्हणणार नाही असे शास्त्री बुवा म्हणाले. तेव्हा समर्थ म्हणाले, परीक्षा ती काय? शास्त्री बोलले, आमची वादभिक्षा आहे. आपण जिंकल्यास जयपत्र घेऊ. आपण आम्हा जिंकल्यास दिवसा मशाल लावली आहे ती विझवू, आणि यज्ञोपविता सुरी बांधली आहे तिने जीव उतरून पुढे जाऊ. समर्थ म्हणाले, आम्ही शास्त्री नाही, विद्वानही नाही, रामाचे दास, अरण्यवासी. आपल्या बरोबरीचे असतील त्यांचे बरोबर आग्रह पुरस्सर वाद करावा. समर्थांचं भाषण ऐकून शास्त्री म्हणाले, साधूपणाच्या गोष्टी ऐकण्यासाठी मी आलो नाही. वाद घालावा अथवा जयपत्र द्यावे. समर्थ कल्याण स्वामींना म्हणत आहे, कल्याणा, पात्र योग्य आहे, पण गाठी फार झाल्या आहेत, त्या दूर करणं जरुरी आहे. शास्त्री बुवांना समर्थांची सांकेतिक भाषा कळली नाही, नव्हे अहंकार दर्पामुळे समजून घेण्याची जरुरी त्यांना वाटली नाही. एवढ्यात रस्त्याने एक मोळी विक्या जात होता.

समर्थ आज्ञेनुसार कल्याण स्वामींनी मोळी विक्याला सभेत बोलावून आणलं. त्याला समर्थ विचारताय, कोण रे बाबा तू, काय करतोस? तेव्हा ते म्हणाले, मी अंत्यज, चाफळच्या मंदिरात मोळी विकतो व भाकर तुकडा मिळेल त्यावर गुजराण करतो. समर्थांनी आपली कुबडी कल्याण स्वामींच्या हाती दिली व तिने रेषा ओढून मोळी विक्याला त्या रेषेच्या आत बोलावण्यास सांगितलं. तो आत आल्यावर तू कोण अशी विचारणा केली. ही घे कुबडी

याप्रमाणे प्रथम रेषा ओढून आत घेतलं तेव्हा शूद्र, दुसऱ्यांदा वैश्य, तिसऱ्यांदा क्षत्रिय व चौथी रेषा काढून मोळी विक्याला आत घेतल्यावर मी ब्राह्मण आहे असं तो म्हणाला.

तेव्हा समर्थांनी त्याला सदाशिव शास्त्री येवलेकरांशी वाद करण्यास सांगितलं. इतका वेळ ताठरपणे उभे असलेल्या शास्त्रींनी आसन ठोकलं. वादाला प्रारंभ झाला. वादाला रंगतही चढली. उपस्थितांना मोठी मौज वाटली. वेदांतापासून न्याय मीमांसा आदी गोष्टींचं तार्किक चिंतन, विचारांचा परामर्श घेऊन विप्रवेशातील मोळी विकानं एक नाही दोन नाही त्रिवार शास्त्रीबुवांचा पराभव केला.

शास्त्री व मनात म्हणत आहे, वास्तविक मी समर्थांबरोबर वाद घालण्याच्या मिशाना आलो होतो. समर्थांनी या अंत्यजाकडून माझा पराभव केला. पूर्वी शपथ घेतल्याप्रमाणे आपल्या हातानं पेटती मशाल विझवली, जानव्याची सुरी काढून जीव कापणार एवढ्यात समर्थांनी कल्याण स्वामीकडून त्यांचा हात धरवला. अति दुराग्रहाची गोष्ट करू नये असं सांगून शास्त्री बुवांचं त्यांनी सात्वन केलं. शास्त्री बुवा अतिशय खजील झाले. ज्ञानाच्या अभिमानामुळं आपण समर्थांना ओळखू शकलो नाही याची त्यांना खंत वाटली. त्यांच्या वृत्तीत आमूलाग्र बदल झाला.

समर्थांनी शास्त्रीबुवांची विनंती मान्य केली. त्यांना अनुग्रह देऊन त्यांचं नाव वासुदेव पंडित असं ठेवलं व त्यांना कण्हेरी येथे मठ स्थापन करून राहण्यास सांगितलं. शास्त्रीबुवांच्या ठाई असलेला ज्ञानाचा अहंकार नाहीसा झाल्यावर त्यांच्या जीवनात यथार्थ बदल झाला. जीवन कृतकृत्य झालं. अर्थात अहंकार जीवाला किती घातक आहे हे सांगताना मूळ पदात महाराज

चुरस आख्यान या कार्यक्रमात आताच आपण कीर्तन ऐकलत. आजच्या कीर्तनाचा विषय होता अहंकार. कीर्तनकार होत्या संगीता पाठक. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो नमस्कार. गणेशा हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार याविषयी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर ऋषिकेश उमाळकर

0: कर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. 6940067 256 0101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712-0712 हा नागपूरचा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये. हार्ट किंवा हृदयाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा हार्ट अटॅक हे सगळ्यात कॉमन म्हणता येईल, जे सर्वदूर आपल्याला ऐकायला मिळतं असं एक लक्षण आहे. आणि हार्ट अटॅकमुळे अनेकदा जीवसुद्धा गमवावा लागतो. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर दवाखान्यात जाण्यापूर्वी काय काय प्रथमोपचार आपल्याला करता येतील याबद्दल आज आपण बोलूयात. पण त्यापूर्वी हार्ट अटॅकची लक्षणं कुठली आहेत हे समजून घेतलं तर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे प्रथमोपचार करता येतील.
1: बघा, नमस्कार. कसं आहे ना की हार्ट अटॅक हा वर्ल्डमध्ये लीडिंग कॉज ऑफ डेथ आहे, म्हणजे सगळ्यात जास्त डेथ्स या हार्ट अटॅकमुळे होतात. आणि हार्ट अटॅक मधून जरी रुग्ण वाचला तरी त्याचं हृदय जेव्हा कमजोर होतं त्याच्यामुळे त्याला कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर डेव्हलप होतं, त्याला CCF म्हणतात. हे दुसऱ्या नंबरचं कॉज आहे डेथ होण्याचं. त्याच्यामुळे हार्ट अटॅक आणि कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर हे खूपच महत्वाचे आजार आहे की याच्याविषयी आपल्याला सर्व गोष्टी माहीत असायला हव्या आणि हे कसे प्रिव्हेंट करता येतील आणि जर हे झालेच तर लवकरात लवकर उपचार कसा घेता येईल हे बघणं फार गरजेचं आहे. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हार्ट अटॅक हा अदर कंट्रीज किंवा वेस्टर्न कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या इंडियामध्ये यंग लोकांमध्ये येतो. म्हणजे तिकडे जर तो 50 किंवा 60 येतो तर आपल्या इकडे बिकॉज ऑफ आपलं जेनेटिक बॅकग्राऊंड आपल्या इंडियन लोकांमध्ये TC 40 हार्ट अटॅक येतात. असं जे एक कोरिलेशन विथ पॉप्युलेशन आहे ते थोडंसं रिव्हर्स आहे आपल्या इकडे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या इथे हार्ट अटॅक फार महत्वाचा आहे. आता सगळ्यात पहिले मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुमचं वय 20 असो का 25 असो का 30 असो का 35 असो का 40 असो, मी त्यातला नाही किंवा मला हार्ट अटॅक येऊ शकत नाही किंवा हे काही दुखणं तर फक्त ऍसिडिटीच आहे असं राहिलेलं नाही. आम्ही रुटीनली इतके पेशंट्स बघतो की कोणत्याही वयात जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल, चेस्ट पेन होत असेल तर तुम्ही इमिडिएटली ECG करायला पाहिजे. तो हार्ट अटॅक असू शकतो किंवा तो रूल आउट करायला पाहिजे हे आपल्या मनात आलंच पाहिजे. प्रॉब्लेम सगळा इथे होतो. आपल्याला असं वाटतं की मला तर होणारच नाही, मी तर त्यातला नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण घरीच काहीतरी ऍसिडिटीची गोळीच घेऊन घे, कुठे काहीतरी पेन किलरच घेऊन घे, नाही तर झोपूनच राहा किंवा घरच्यांना सांगूच नको, डॉक्टरकडे जाऊच नको असं करतो. आणि मग जो वेळ जातो त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन वाढत चालले जातात.
0: बिलकुल.
1: आता हार्ट अटॅकचे काय लक्षणं असतात? तर हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये सामान्यतः छातीत दुखणं सगळ्यात पहिलं लक्षण, त्याच्यानंतर छातीमध्ये भारीपणा वाटणं, जडपणा वाटणं, छातीवर कोणी बसलंय असं वाटणं, गुदमरल्यासारखं वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे लक्षणं असू शकतात. कधी कधी फक्त घाम येणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण राहू शकते. किंवा घाम येणं आणि सडनली जबड्यामध्ये दातांमध्ये दुखणं होणं किंवा मग मानेमध्ये दुखणं होणं, गळा चोकअप झाल्यासारखं म्हणजे गळ्यात काहीतरी अटकलं की जी फिलिंग येते तशी फिलिंग येणं, किंवा मग आपल्या लेफ्ट हँडमध्ये किंवा उजव्या हातामध्ये दुखणं असे लक्षणं राहू शकतात. हार्ट हे छातीच्या मध्यभागामध्ये असतं पण याचा अर्थ तिथे दुखलं तरच हार्ट अटॅक आहे असं काही नाही. कधी कधी फक्त पाठीमध्ये दुखणं, कधी कधी फक्त लेफ्ट शोल्डर दुखणं किंवा राईट शोल्डर दुखणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण राहू शकतं. कधी कधी एकदम चक्कर येऊन जाते किंवा दुखणं होतच नाही फक्त श्वास वाढायला लागतो, किंवा पोटामध्ये दुखायला सुरुवात होऊन जाते हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे छातीत दुखणं सोडून बाकी पण काही लक्षणं असतील आणि ते जर एक बेसिक प्रथम उपचार घेतल्यानंतर 1-2 रिलीफ होत नसतील तर तुम्ही कोणत्याही एजचे असाल तरी तुम्ही फटाफट डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि ऍटलिस्ट एक ECG करून घ्यायला पाहिजे की बाबा सगळं काही व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही आहे म्हणून. आता याच्यावर अजूनही हेही म्हणतात की ECG नॉर्मल असताना पण तर असं होतं, पण 99% जर ECG नॉर्मल आहे तर मेजर काही नसतं.
0: अच्छा.
1: छोटं मोठं राहू शकतं, म्हणजे एकदम जीवावर भेटेल असं काही एकदम होईल असं बाय अँड लार्ज होत.

0: नाही, त्याच्यामुळे ॲटलिस्ट एक ECG करून घ्यायला पाहिजे.
1: बिल्कुल. आता आपण बोलता बोलता बोललो की दुर्लक्ष करून चालणार नाही, पण ह्यातली अनेक लक्षणं अशी आहेत की जी इतर कुठल्या अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे पण येतात, त्यामुळे किती वेळ आपण त्या लक्षणांना दाबण्यासाठी किंवा शांत होण्यासाठी वाट पाहायला पाहिजे की जेणेकरून जास्त उशीरही होणार नाही आणि खूप जास्त न घाबरता की नाही तर थोडीशी ॲसिडिटी झाली आणि डॉक्टरांकडे धाव घेतली असंही व्हायला नको आहे. तर ह्याबद्दलही आपण बोलूयात. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब.
0: हा नमस्कार.
2: अरुण वाघ बोलतोय सर. मला एक विचारायचं, जसं आपण जसं कोणाला हार्ट अटॅक आला ऑफिसमध्ये किंवा ग्राउंड मध्ये तर CPR देतो आपण. CPR देताना जसं आपण जे जे काळजी घेतो, जसं ते छातीवरच्या बाजूला पाय ठेवून प्रॉपर हाताने ते प्रेस करायचं, ते त्यासोबत खूप लोक कधी कधी कोणी ज्यांना माहित नसतं ते पाणी पण पाजतात, ते किती धोकादायक आहे. व एस्पिरिनची गोळी व सॉर्बिटेड गोळी देऊ शकतो का?
0: फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण CPR अशाच लोकांना देतो की जे कोलॅप्स झालेले आहे, जे अनरिस्पॉन्सिव्ह आहेत आणि जे यांची पल्स लागत नाही आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना CPR देताना तोंडाने पाणी किंवा औषधं देणं हे चुकीचं होऊन जाईल, त्याच्यामुळे वेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आता दुसरी गोष्ट, जर कोणाला छातीत दुखत आहे किंवा त्रास होत आहे आणि सस्पेक्टेड आहे की बाबा हा हार्ट अटॅक असू शकतो, तर अशा वेळेला 3 गोळ्या फार महत्वाच्या आहेत, त्या त्यांना द्यायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी सांगतो. एक त्याच्यामध्ये असते डिस्प्रिन 325 मिलीग्रामची गोळी, जी अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. किंवा दुसरं, ती गोळी जिभेखाली ठेवायची. दुसरं असतं क्लोपिडोग्रेल 300 मिलीग्राम. त्या गोळ्या जनरली 75 मिलीग्राम किंवा 150 मिलीग्रामच्या येतात. मग त्या 75 असतील तर 4 गोळ्या किंवा 150 असतील तर 2 गोळ्या. त्या गोळ्या दाताखाली चुरून घ्यायच्या आणि तो चुरा जो आहे तो जिभेखाली दाबून ठेवावा लागतो. आणि तिसरी जी गोळी असते ती अट्रोवास्टॅटिन 40 मिलीग्राम किंवा 80 मिलीग्राम, तर ती सुद्धा गोळी घेताना आपल्याला तेच करावं लागतं. ती दातात चुरायची आणि तो जो चुरा झालेला आहे तो जिभेखाली दाबायचा. या पद्धतीने या 3 गोळ्या घ्यायला पाहिजे. या 3 गोळ्या जर आपण अशा पद्धतीने घेतल्या तर
1: तिन्ही घ्यायच्या आहेत की तीनपैकी एक कुठली?
0: नाही, तिन्ही गोळ्या घ्यायच्या आहेत.
1: तिन्ही घ्यायच्या.
0: आणि या जर घेतल्या तर याच्यामुळे जे रक्त इमिडिएटली गोठलेलं आहे ते थोडस त्याचा प्रभाव सुरू होतो आणि प्रॉब्लेम्स कमी होतात. म्हणजे आता जर आपल्या नॉर्मल भाषेत सांगायचं झालं तर एखादा मेन रस्ता जर बंद झालेला आहे टोटली, तर पूर्ण ट्रॅफिक अटकून जाईल. पण जर समजा त्याच्यात पूर्ण रस्त्याच्या ऐवजी एक बारीक छोटीशी एक रस्ता दुचाकी जाण्यासाठी जरी सुरू होऊन गेला, तर ऍटलीस्ट दुचाकी, रिक्षा, ऑटो, पायी चालणारे लोक, सायकलवाले लोक हे जाऊ शकतील, तर तेवढा ब्लॉक होणार नाही जेवढा पूर्ण रस्ता बंद झाला तर होईल. तर सेम वे मध्ये जेव्हा आपण या गोळ्या हार्ट अटॅकच्या रुग्णाला देतो त्यावेळेला पूर्ण रस्ता किंवा पूर्ण नळी सुरू होत नाही किंवा पूर्ण रक्तपुरवठा पूर्ववत होत नाही, पण ऍटलीस्ट थोडा तरी सुरू होऊन जातो. तर जेणेकरून डेथची रिस्क किंवा कॉम्प्लिकेशनची रिस्क किंवा सेफली हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतो एवढं एन्श्युअर होऊ शकतं.
1: बिलकुल. ह्या गोळ्या घेणं हे तर आपण सांगितलं, पण मी मगाशी जो प्रश्न विचारला की किती वेळ वाट बघायला पाहिजे, की जर मला शंका येते की ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत किंवा ॲसिडिटीची लक्षणं आहेत, तर मी किती वेळ वाट बघायला पाहिजे की वाट न बघता सरळ डॉक्टरांकडे जायला?
0: बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ना असं एका वाक्यामध्ये देणं खूप डिफिकल्ट आहे, कारण प्रत्येक केस वेगवेगळी असते आणि प्रत्येक केस वाईज सिच्युएशन्स वेगळ्या राहू शकतात. तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी हे म्हणेल की थोडेही सिम्पटम्स असतील तर लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जा. कमीत कमी पैशामध्ये आज सगळीकडे ECG होतो. आपला कोणी ना कोणी डॉक्टर ओळखीचा असतोच, त्यांना ECG करून व्हॉट्सअप करा, तो नॉर्मल तेवढं इन्शुअर करून घ्या. म्हणजे जर 100 ECG एक्स्ट्रा झाले तर चालतील, पण एका व्यक्तीचा जीव वाचणं गरजेचं आहे. आता 2 सिनॅरिओ सांगतो मी. एखादी व्यक्ती आहे की जिला वारंवार असं दुखत राहते, दर महिन्याला 1-2 ECG होत राहतात किंवा कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन पूर्ण चेकअपही केलेलं आहे, तेही सगळं नॉर्मल आहे, तरी सुद्धा दुखत राहते. अशा व्यक्तींनी घरी 1 तास, 2 तास, 4 तास, 6 तास काढले तर काही फरक नाही पडणार. पण ज्या व्यक्तींनी कधीच काही चेकअप केलेलं नाही आहे, जो टेन्शनच घेत नाही, ज्यांनी शुगरही कधी बघितली नाही, ज्यांनी BP बघितलं नाही, ज्याच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, जो व्यायामही करत नाही, खूप लठ्ठ आहे, अशा व्यक्तीला जर थोडंही काही ऍसिडिटी किंवा दुखणं असेल तर त्यांनी मात्र लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. सो हे इंडिव्हिज्युअलाइज्ड डिसिजन राहील.
1: बिलकुल बिलकुल. एक आणखीन श्रोते आहेत फोनवर. हॅलो हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपलं नाव कळू शकेल का?
3: नमस्कार, मी अनुश्री बोबडे बोलते नागपूरहून. माझा हा प्रश्न आहे की माझ्या आजोबांना आणि माझ्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे. तर डॉक्टर जसे म्हणाले होते की इंडियात आपण 30-40 पण हार्ट अटॅक दिसतात त्यांचं.

0: प्रमाण वाढलेलं दिसतं. तर स्पेसिफिकली ज्यांना जेनेटिक हिस्ट्री आहे त्यांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे ओव्हरऑल जीवनशैलीत आणि एकंदरीत?
1: बरोबर, बघा या सगळ्याच्या वरून एक क्लिअर होऊन जातं की जर तुमच्या घरात हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे याचा अर्थ तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कार्डियक इव्हॅल्युएशन वेळोवेळी करायला पाहिजे. तुमचे जे कोणी डॉक्टर्स असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलेल्या टाईम टू टाईम, डेट टू डेट त्यांना व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. जे कोणते तुमचे रिपोर्ट्स चुकीचे आलेले आहेत, कधी कधी फॅमिलीला असलं की लायपोप्रोटीन वाढलेलं असतं, लिपिड प्रोफाईल खराब असतो, किंवा कोणाला शुगर असते, कोणाचं बीपी जास्त असतं, या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. रेग्युलर डाएट कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. रेग्युलर 30 ते 40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग करायला पाहिजे. आणि अजून महत्वाची गोष्ट की जर कधी थोडंही छातीत काही सिम्पटम्स आले किंवा जसं आम्ही आत्ता जे सिम्पटम्स सांगितले त्याच्यापैकी काही आलं तरी एक ईसीजी नक्कीच करून घ्यायला पाहिजे. की तो ईसीजी वेस्ट गेला तर चालेल, पण ती वेळ आलेली आहे त्यावेळेला ते हुकलं नाही पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि जे फर्स्ट एडच्या 3 गोळ्या सांगितल्या मी पुन्हा सांगतो, एस्पिरिन डिस्प्रिन 325 मिलीग्राम, क्लोपिडोग्रेल 300 मिलीग्राम आणि अट्रोवास्टॅटिन 40 मिलीग्राम, याचं एक पाऊच बनवून आपल्या घरी ठेवायला पाहिजे.
2: गोळ्यांविषयी तर आपण सांगितलंच, पुन्हा पुन्हा सांगतोच आहोत, पण त्या व्यतिरिक्त काय प्रथमोपचारांमध्ये आपल्याला करता येऊ शकतं जर आपल्याला शंका असेल की हा हार्ट अटॅक आहे किंवा असू शकतो, याबद्दल बोलूयात. पहिले एक फोन येतोय. हॅलो हॅलो, हा नमस्कार.
3: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मी अमरजीत सिंग बोल रहा हूँ लष्करी बाग नागपुर से. सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है कि ये आजकल के जो यंगस्टर्स मतलब जो जिम करते हैं आर्टिफिशियल प्रोटीन लेते हैं सर, तो कोरोना के बाद ऐसे कई इंसिडेंट हुए जहाँ पर मतलब जिम में मतलब सडनली मतलब कोई कोलैप्स वगैरह उनकी डेथ हो गई, तो ये प्रोटीन लेना मतलब सही है या गलत? मतलब ये भी एक रिस्क फैक्टर हो सकता है मतलब, पर आपका क्या ओपिनियन है सर? थैंक यू.
1: देखिए, जिम के प्रोटीन्स के बारे में तो ऐसा है कि अगर वे प्रोटीन आप ले रहे हो, कंट्रोल्ड मात्रा में ले रहे हो और एक्सरसाइज रेगुलर कर रहे हो तो उसमें कोई प्रॉब्लम नहीं है या वो गलत नहीं है. प्रॉब्लम ये हो रहा है कि मार्केट में आने वाले जो प्रोटीन्स है वो डिफरेंट डिफरेंट टाइप के हैं और आप कौन सा कंज्यूम कर रहे हो उससे रिलेटेड ये प्रॉब्लम्स होने के चांसेस रह सकते हैं. दूसरी बात, मैं इसके पहले भी ये प्रोग्राम के माध्यम से पहले बता चुका हूँ कि एक्सरसाइज और हार्ट इनका एक यू शेप्ड कर्व है. मतलब आप कुछ भी एक्सरसाइज नहीं करोगे तो सबसे घातक है, लेकिन आप अगर बहुत ज्यादा भी करोगे एक्सरसाइज तो उसके वजह से भी हार्ट से रिलेटेड प्रॉब्लम्स बढ़ना चालू हो चुके हैं. मॉडरेट अमाउंट ऑफ एक्सरसाइज जो है वो आपके लिए सबसे बेस्ट है. मॉडरेट अमाउंट ऑफ एक्सरसाइज मतलब क्या है, तो हर रोज 30 से 40 मिनट आपको ब्रिस्क वॉकिंग करना है, जॉगिंग करना है, साइकिलिंग करना है, स्विमिंग करना है, बैडमिंटन खेलना है या गार्डनिंग करना है. इनमें से जो कोई एक्टिविटी आप सबसे इंपॉर्टेंट है रेगुलरली कर सकते हो. आप जो भी एक्टिविटी कर रहे हो उसमें आपका टारगेट हार्ट रेट के 75% तक ही आपको रीच करना है. जब आप बहुत ज्यादा खुद को पुश करते हो और खासकर क्या होता है जब बीपी अनकंट्रोल्ड है, शुगर अनकंट्रोल्ड है, कोलेस्ट्रॉल चेक ही नहीं किया है, स्मोकिंग की आदत है और वो सब के साथ में आप एक्स्ट्रा एक्टिविटी जब जिम में करते हो तो वो टाइम पे प्रॉब्लम आने के चांसेस रह सकते हैं, तो उसको अवॉइड करो.
2: बिल्कुल, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ती अतिरेक नको आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर केली तर त्याचा फायदाच होणार आहे, नुकसान तर नक्कीच होणार नाही. तेच आपण बोलत होतो की एक ईसीजी नक्की काढून घ्यायला पाहिजे, पण आणखीन प्रथमोपचारात काय काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. आधी एक फोन येतोय. हॅलो, फोन मला वाटतं कट झालाय. प्रथमोपचारांमध्ये आणखीन काय काय करता येईल? गोळ्यांबद्दल आपण बोललो की ह्या गोळ्या आपल्याला सतत घरात ठेवायच्या आहेत, त्या व्यतिरिक्त आणखीन काय काय करता येईल?
1: बघा, प्रथमोपचारांमध्ये तर सगळ्यात पहिली गोष्ट हीच आहे की तुम्हाला हे डोक्यात आणायचं आहे की बाबा मी त्यातला नाही किंवा माझ्या घरी हार्ट अटॅक येऊ शकत नाही, हे तुम्ही सगळ्यात पहिले मनातून काढून टाका. तुम्ही आम्ही काल मी एका व्यक्तीची एंजियोप्लास्टी केली, त्याचं वय फक्त 22 वर्ष आहे. तर असा एज ग्रुपच राहिलेला नाही की त्यांना हार्ट अटॅक येत नाही. मेन प्रॉब्लेम हाच होतो की आपल्याला असं वाटतं की मी त्यातला नाही किंवा माझ्या घरी फॅमिली हिस्ट्री नाही किंवा मी तर ठीक आहे मला नाही येऊ शकत, त्या डिनायलमुळे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहेत. तर पहिले तर ऍक्सेप्ट करा आणि ईसीजी करा आणि गोळ्या घ्या. जर समजा बेशुद्धच झाला तर मग तर सीपीआर देणंच आहे, मग काय ऑप्शनच नाही आहे.
2: आणखीन एक फोन येतोय. हॅलो,
4: नमस्ते मॅडम.
2: नमस्ते, बोलिए.
4: मैं डॉक्टर साहब से एक निवेदन करना चाहता हूँ. मेरा जो मेरे को ना बीपी है ना शुगर है ना कुछ है, लेकिन ये दवा चाहता मेरे लिए नुकता है थोड़ा सा, इसलिए मैं डॉक्टर साहब को राय बताना चाहता हूँ. नमस्ते सर.
1: नमस्ते नमस्ते.
4: क्या करना चाहिए सर?
1: नहीं, आपको

0: अगर छाती में दर्द होता है ऐसा लगता है तो आप आपके जो भी फिजिशियन या कार्डियोलॉजिस्ट होंगे उनको जाके एक बार बताइए, फिर वो आपको पूरा असेस करेंगे, चेक करेंगे, वो जो भी टेस्ट बताते हैं वो करके वो दर्द जो है वो हार्ट रिलेटेड है या नहीं है वो एक बार रूल आउट कर लीजिए। अगर वो हार्ट रिलेटेड नहीं होगा, मस्कुलर पेन होगा, तो वो उसकी दवाई देंगे आपको, और अगर हार्ट रिलेटेड होगा तो कुछ आगे की टेस्ट आपको सजेस्ट करेंगे।
1: अनगिनत एक फोन है। हेलो,
2: हेलो, नमस्कार डॉक्टर।
0: हाँ नमस्कार।
2: आत्माराम कोरडे, 3 3 खुर्दा, जिल्हा वाशिम इथून बोलतो। प्रश्न असा आहे की समजा एखाद्या माणसाला काही हृदयाचा विकार काहीच नाही, पण नकळत चुकून जर समजा त्यानं ते एस्प्रिन किंवा डिस्प्रिनची जर गोळी खाण्यात आली त्याच्या, तर काही होते का त्याला रक्ता बदलतं काही, हृदया बदलतं?
0: प्रश्न अतिशय चांगला विचारला तुम्ही। बघा, जर ॲक्सिडेंटली अशा गोळ्या घेण्यात आल्या तर त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तोही फक्त एखादा दिवस राहू शकतो, त्याच्यावर काही असा मेजर प्रॉब्लेम कोणाला होत नाही। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्या व्यक्तीला आधी ब्रेनमध्ये रक्तस्राव झालेला आहे कोणत्या कारणाने, अशा व्यक्तींनी या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही घ्यायला पाहिजे। बाकी सर्व लोक या गोळ्या प्रथमोपचार म्हणून घेऊ शकतात।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात गणेश हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम। आज आपण बातचीत करतो आहोत हार्ट अटॅक आणि प्रथमोपचार याबद्दल, आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। आपले प्रश्न, आपल्या शंका विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266 0712 हा नागपूरचा STD कोड आहे। आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी नक्की डायल करा। डॉक्टर उमाळकर, आणखीन एक फोन येतोय तो घेऊयात। हॅलो,
3: हॅलो,
1: नमस्कार।
3: हॅलो, नमस्कार डॉक्टर।
0: नमस्कार।
1: हॅलो, हा आपल्या जवळ जो रेडिओ सेट आहे त्याचा आवाज थोडी कमी करा आणि त्याच्यापासून दूर येऊन बोला।
3: हा बरं बरं, मला एक प्रश्न विचारायचा होता ताई, की मला डाव्या बाजूला हात इथे खूप दुखतो आणि असं खूप कसं तरी वाटते, पण आता 3 महिने झाले मला पेसमेकर घातलेला आहे, तर मला हे विचारायचं त्याच्यामुळे मला अटॅक वगैरे येऊ शकते का?
0: बघा, पेसमेकरमुळे तुम्हाला अटॅक नाही येऊ शकत। ज्या पद्धतीचं दुखणं तुम्हाला सुरू आहे ते पेसमेकर झाल्यानंतर नॉर्मली सुद्धा लोकांना असतं, त्याच्यामुळे तुमचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांना एकदा सांगा की असं असं दुखणं आहे, तर ते त्याच्याविषयी काही औषधं आणि एक्सरसाइज तुम्हाला सांगतील। याच्या उपर रिमोट पॉसिबिलिटी त्याच्यानंतर हार्ट अटॅकची राहू शकते जी त्याच्याशी अनरिलेटेड असते, तर तसं तर काही नाही आहे किंवा तशी तुम्हाला काही रिस्क आहे का याचं पण उत्तर तुमचे डॉक्टर तुम्हाला देतील, ते आपण इन्व्हेस्टिगेशन करून क्लिअर करू शकतो।
1: बिलकुल, हार्ट अटॅकची लक्षणं जाणवल्यानंतर आपण ताबडतोब जेव्हा दवाखान्यात जायला निघतो तेव्हा काय काय काळजी घेता येईल किंवा घेतली पाहिजे? ॲम्ब्युलन्स समजा यायला वेळ असेल किंवा ॲम्ब्युलन्स नसेल तर आपण दुचाकीने जाऊ शकतो का किंवा चालत जाऊ शकतो?
0: या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की अशा कंडिशन्समध्ये खूपदा असं होतं की पेशंटला हे लक्षात आलेलं असतं की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, किंवा त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत असते, समोर 2 पावलं पण चालणं डिफिकल्ट होऊन जातं, पण खूपदा लोकांना मदत नाही मागत किंवा कुठेतरी एक विचित्र आपल्या मनात भावना असते किंवा इगो असतो, आपण दुसऱ्याची मदत नाही घेत किंवा स्वतःच गाडी चालवत येतो, अशा याच्यात परिणामी आपण स्वतःचा जीव पण धोक्यात घालतो आणि समोर त्याचा जीव पण धोक्यात घालतो। तर जेव्हा तुम्हाला असे काही सिम्पटम्स यायला लागलेले आहेत, मेजॉरिटी ऑफ टाइम्स तुम्हाला हे लक्षात आलेलं असतं की काहीतरी वेगळं सुरू आहे आणि हे हार्ट अटॅक असू शकतं, तर प्लीज तुम्ही कोणाला तरी मदतीला बोलवा, दुसऱ्याच्या गाडीवर किंवा गाडीत बसून या, स्वतः गाडी चालवू नका, पायऱ्या चढ उतार खूप करू नका, एक्झर्शन करू नका, जर सोय असेल आणि हेल्प आजूबाजूला अवेलेबल असेल तर त्यांची मदत घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचा, हे जास्त महत्वाचं।
1: बिलकुल, आणखीन एक फोन घेऊयात। हॅलो,
4: हॅलो, नमस्कार मॅडम, मी रानू बोल रहे। मेरा सर से सवाल था। गुड मॉर्निंग सर।
0: हाँ गुड मॉर्निंग, पूछिए।
4: सर मेरा ये सवाल था कि जैसे किसी को हार्ट अटैक या कार्डियक अरेस्ट आता कहीं भी, तो ये अपन को कैसे पता चलेगा सर कि मतलब उनको ये है करके, और दूसरा ये कि उस समय हमें क्या करना चाहिए, एम्बुलेंस को कॉल करनी चाहिए या फिर वो दवाई वगैरह कुछ ऐसा कुछ कर सकते हैं क्या?
0: देखिए, एक बार अगर किसी को कार्डियक अरेस्ट हो गया तो सीधा सीधा वो व्यक्ति कोलैप्स ही हो जाएगा, जैसे आप वीडियो में देखते हो, इतने सारे वीडियोज आपने देखे होंगे जिसमें सडनली आदमी कोलैप्स हो जाता है। तो जब कोई कोलैप्स हो गया, अपन उसको बात करने की कोशिश कर रहे हैं, उसको अपन टच करके हिलाने की कोशिश कर रहे हो, नहीं हिल रहा है, तो ये तो क्लियर हो गया कि अरेस्ट हुआ है। अब सबसे पहले आपको ये देखना पड़ेगा कि वो फ्लैट सरफेस पे सोया है या नहीं है। अगर नहीं होगा तो उसको पूरे फ्लैट सरफेस पे सुलाना पड़ेगा और उसकी बॉडी स्ट्रेट

0: तो बहुत ही अच्छी बात है, और अगर नहीं आता है तो देर आर डिफरेंट ऑर्गेनाइजेशन जिनके थ्रू सोशल वर्क के एक माध्यम से CPR जनरल पब्लिक को सिखाया जाता है,
1: अच्छा
0: तो आप उसको सीखिए। अगर वो भी आपको आसपास अवेलेबल नहीं है तो आप YouTube पे भी देख सकते हैं कि CPR कैसे दिया जाता है, और वो सीख के उस आदमी को आप CPR दे सकते हैं, और डेफिनेटली वो टाइम पे आप किसी और को हेल्प के लिए बुलाइए, और तुरंत आजू बाजू के हॉस्पिटल से जल्द एम्बुलेंस अवेलेबल हो सकती है, उनसे कॉल करके एम्बुलेंस बुलाइए। ऐसी कंडीशन में जब एक बार एक आदमी कोलैप्स हो चुका है, बेहोश है, तो गोलियां देने का, पानी देने का, सॉर्बिट्रेट देने का ऐसा कोई भी रोल नहीं है फिर उसके बाद, CPR का ही रोल है उसमें, और जल्द से जल्द ना एम्बुलेंस बुलाना इसका ही रोल है।
1: बिल्कुल. CPR-बद्दल आपण आणखीन थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगूयात की किती वेळ द्यायला पाहिजे, कसं करायला पाहिजे.
0: हो बघा, CPR चा बेसिक कन्सेप्ट काय आहे की जेव्हा हार्ट बंद पडतं, हार्ट एक मोटर आहे, जसं हार्ट बंद पडलं तसं ब्रेनला ब्लड सप्लाय मिळणं बंद होऊन जातं। काय होतं हे बघितलं गेलंय की काही वेळानी जेव्हा फर्स्ट एड भेटते, पेशंट हॉस्पिटलला पोहोचतो, डॉक्टर येतात, हार्ट पुन्हा सुरू होऊन जातं आणि ब्लड सप्लाय सुरू होऊन जातो, पण समजा 10-15 मिनिटं त्याच्यात जे गेले त्याच्यामध्ये ब्रेनला डॅमेज होऊन जातो, आणि
1: अच्छा.
0: मग तो माणूस जिवंत लाश बनून जातो, कारण की त्याचं ब्रेन काम करत नाही, हार्ट चालू होऊन जातं, माणूस जिवंत राहतो पण समजत काहीच नाही, ब्रेनवर काहीच कंट्रोल राहत नाही, कारण मधल्या काळात त्याच्यात डॅमेज होऊन गेलेलं आहे। मग आता याच्यावरती उत्तर कसं, तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा हार्ट बंद पडलेलं आहे तर ते चालू व्हायला वेळ असल्यामुळे तोपर्यंत तुम्ही छाती दाबा, म्हणजे हार्टमध्ये जे रक्त आहे ते ऑटोमॅटिकली ब्रेनला पोहोचत राहिलं
1: अच्छा.
0: आणि ब्रेनला होणारी इंजुरी अवॉइड होऊ शकते, हा त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे।
1: अच्छा.
0: तर CPR देताना आपण काय करतो की पेशंटला फ्लॅट झोपवतो, सगळ्यात पहिले पल्स नाही आहे हे एन्श्युअर करतो, आणि त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हात एकमेकांवर ठेवून त्यांनी त्याच्या छातीच्या मध्यभागामध्ये दाबतो। आता हे इतकं सोपं नाही की हे आपण रेडिओवर सांगू शकू,
1: बरोबर बरोबर.
0: याची खूप व्यवस्थित टेक्निक आहे आणि ती तुम्ही शिकू शकता कुठे पण, किंवा तुम्ही युट्यूबवरही बघू शकता, आणि मग आपण 100 वेळा 1 मिनिटामध्ये ती छाती दाबून ते सर्क्युलेशन कंटिन्यू करतो, मग डॉक्टरांची एड येते किंवा पेशंट हॉस्पिटलला पोहोचतो आणि मग डॉक्टर तिथून ते टेक ओव्हर करतात। हा CPRचा बेसिक कन्सेप्ट आहे।
1: बिल्कुल. आणि जसं आत्ता आपण बोललो की हार्ट अरेस्ट झाल्यावर जो ब्लड सप्लाय आहे मेंदूकडे जाणारा तो बंद होतो आणि त्यामुळे जास्त त्रासदायक आहे. तर हा किती वेळ म्हणता येईल आपल्याला, गोल्डन अवर किंवा गोल्डन टाईम ॲक्सिडेंट नंतरही म्हटलं जातं, तर असा हा किती वेळ असू शकतो की ज्याच्याही आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे, तर किती वेळाच्या आत
0: नाही,
1: पोचायला हवं.
0: कार्डियाक अरेस्ट नंतर कसं आहे ना की तुम्ही जितक्या वेळात पोहोचाल त्याच्यावर सगळं राहील, ते त्याच्यात इतका वेळ किंवा तितका वेळ असं नाही आहे,
1: नाही.
0: इट इज जस्ट की CPR लगेचच्या लगेच सुरू झाला पाहिजे।
1: अच्छा.
0: गोल्डन अवरचा कन्सेप्ट हा त्याच्याशी रिलेटेड नाही आहे,
1: नाही.
0: गोल्डन अवर हा कन्सेप्ट हार्ट अटॅकशी रिलेटेड आहे।
1: बरोबर.
0: हार्ट अटॅक कशामुळे येतो, तर आपल्या हार्टच्या ज्या नळ्या असतात त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी बनवून ते पूर्णपणे ब्लड सप्लाय बंद करून टाकतात, आणि हार्टच्या मसलला ब्लड सप्लाय टोटली जेव्हा बंद होतो 100%, तेव्हा हार्ट अटॅक येतो। तर हा जो ब्लड सप्लाय आहे हा लवकरात लवकर एस्टॅब्लिश करणं आणि तो किती वेळ बंद आहे तो गोल्डन अवरचा कन्सेप्ट आहे।
1: बरोबर.
0: गोल्डन अवर म्हणजे काय, तर जर 1 किंवा 3 तासाच्या आत जर तो ब्लड सप्लाय पुन्हा सुरू होऊन गेला तर त्या मांसपेशीची डेथ होण्यापासून आपण वाचवू शकतो आणि परिणामी पेशंटला रिस्क कमी करू शकतो। तर तिथे हा गोल्डन अवर आहे की हार्ट अटॅकचे दुखणं छातीत सुरू झाल्यापासून 1 तासाच्या आत सगळी ट्रीटमेंट व्हायला पाहिजे।
1: बरोबर.
0: असं
1: आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो.
2: हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मॅम.
0: नमस्कार.
2: माझं नाव रंजना राऊत आहे, नागपूरवरनं बोलतोय. माझ्या हजबंडचं वय 50 वर्ष आहे. तर त्यांनी पहिल्यांदा लिक्विड प्रोफाईल केलं, बल्कि त्यांना 2 वर्षापासून हायपर टेन्शनच्या गोळ्या सुरू आहेत. पण आता त्यांचं LDL कोलेस्ट्रॉल 135 आहे सर. तर त्यांना म्हणजे गोळ्या सुरू कराव्या लागतील काय रक्त पातळ होण्याच्या?
0: फक्त एका रिपोर्टवरून तुम्ही प्रश्नाचं उत्तर विचाराल तर सध्या गरज नाही आहे, तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट कंट्रोल केला तर तुम्ही 3 महिने रिपीट करून मग डिसाईड करू शकता की गोळ्याची गरज आहे की नाही। पण जनरली या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही असोसिएटेड हिस्ट्री बघतो की स्मोकिंग आहे का, डायबिटीस आहे का, फॅमिली हिस्ट्री आहे का, त्याच्यानंतर स्ट्रेस किती असतो, अजून काही रिस्क फॅक्टर्स आहे का, आणि त्याच्या हिशोबाने कॉल घेतो की त्याला औषधं द्यायचे की नाही द्यायचे।
1: बिलकुल. आपण ज्या फॅक्टर्सबद्दल बोललो तेच मला वाटतं सगळे हार्ट अटॅकशी पण संलग्न असे आहेत. तर आणखीन असे कोणते कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हार्ट अटॅकच्या संबंधित?
0: सगळ्यात महत्त्वाचं तर आपलं कोलेस्ट्रॉल आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहेत। नंबर 2 वरती शुगर आहे, नंबर 3 वरती ब्लड प्रेशर आहे, नंबर 4 वरती स्ट्रेस आणि स्लीप आहे, त्याच्यानंतर 5 नंबरवरती फॅमिली हिस्ट्री आहे महत्त्वाची, आणि 6व्या नंबर

0: वरती स्मोकिंग किंवा वाईट सवयी आपण कोणत्याही ठेवायला नाही पाहिजे, हे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
1: बिल्कुल. आपण कार्डियाक अरेस्ट बद्दलही बोललो, आणि कार्डियाक अरेस्ट झाला समजा कोणी कोसळलेलं दिसत आहे, तर CPR सुरू होईपर्यंत, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही लक्षात येऊन CPR देईपर्यंत काही सेकंद तर नक्कीच जातात, तर किती वेळ आपण म्हणू शकतो की सेफ आहे, की जेवढ्या वेळात मेंदूला रक्तस्राव सुरू
0: बघा,
1: राहतो?
0: असं म्हणतात टेक्निकली की 7 मिनिटाच्या आत ते सुरू झालं पाहिजे,
1: अच्छा.
0: पण खूपदा काय होतं की जसं यंग मुलं असतात किंवा लहान मुलं असतात, त्यांच्या ब्रेनची कॅपॅसिटी खूप जास्त असते,
1: अच्छा
0: तर ते असा डॅमेज जास्त वेळ सस्टेन करू शकतात.
1: अच्छा
0: आणि काही लोक असतात की ज्यांना असोसिएटेड अजून आजार असतात, काही किडनीचा असतो, कोणाला शुगर असते, कोणाला जुना पॅरालिसिस होऊन गेलेला असतो, कोणाला मिरगीचा अटॅक आलेला असतो आधी, अशा लोकांमध्ये तो 7 मिनिटापेक्षाही कमी असतो.
1: अच्छा
0: सो तो व्हेरिएबल राहू शकतो, पण बाय अँड लार्ज एक 5 ते 7 मिनिटाच्या आत जर ते आयडेंटिफाय होऊन सुरू झालं तर जनरली असं डॅमेज होत नाही.
1: आणि 7 मिनिटाच्या वर जर वेळ लागला, आपण समजा CPR देतो आहोत, आपल्याला दिसलं की पेशंट रिव्हाईव्ह होतो आहे पण पूर्णपणे रिव्हाईव्ह नाही होऊ शकला, तर अशा वेळेला मेंदूचा जो रक्तस्राव आहे त्याच्याशी आणि मेंदूच्या पेशींचा मृत होण्याची काय
0: नाही नाही
1: चान्सेस
0: नाही
1: असतात?
0: तसं नाही आहे, तो प्रश्न थोडा वेगळा झाला तुमचा. बेसिकली काय आहे की CPR तुम्ही सुरू केल्यानंतर ते रक्तपुरवठा तर सुरू होऊन
1: चालू
0: गेलेला
1: होईल.
0: आहे ना.
1: ओके.
0: आता पेशंट रिव्हाय होईल नाही होईल हे तर टेक्निकली डॉक्टर सांगू शकतील की काय
1: बरोबर.
0: इश्यू आहे आणि कसं होऊ शकतं काय होऊ शकतं. तुमचं काम इतकंच आहे की तुम्ही एक जाणकार नागरिक आणि सुजाण नागरिक म्हणून तुम्ही एकच गोष्ट करू शकता की तुम्ही CPR तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिकवलं जातो तिथे जाऊन शिकायला पाहिजे किंवा युट्यूबवर बघून शिकायला पाहिजे, आणि असं जर कोणाला आढळलं तर त्याची CPR देऊन मदत करायला पाहिजे, बस बाकी काही नाही.
1: बिल्कुल. शेवटची 2 ते 2.5 मिनिटं आपल्याजवळ फक्त उरतात, तेवढ्या वेळात आपण परत एकदा मला वाटतं श्रोत्यांना जाता हे सांगूयात की काय गोष्टी आपण लाईफस्टाईल लाईफस्टाईल जे म्हणतो, किंवा हेल्दी लाईफस्टाईल किंवा लाईफस्टाईल चेंजेस याबद्दल खूप आजकाल बोलल्या जातं, तर नक्की काय करायला पाहिजे, काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत?
0: बघा, याच्यात कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट की हृदयविकार किंवा हार्ट अटॅक हा सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे डेथसाठी, हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा घरातल्या ब्रेड अर्नरला म्हणजे घरातल्या कर्त्या धर्त्या माणसाला अटॅक करतो, हा अजून एक सगळ्यात मोठा त्याची ही शोकांतिका आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा हार्ट अटॅक विषयी विचार करतो तर आपल्याला थोडं सिरियस होणं गरजेचं आहे.
1: बिल्कुल.
0: दुसरी गोष्ट, हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे आणि लाईफस्टाईल ही आपल्या स्वभावाशी निगडीत आहे पूर्णपणे. सो तुम्ही जर तुमचा स्वभाव बदलला आणि तो व्यवस्थित केला तर तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित होऊ शकते. लाईफस्टाईल व्यवस्थित झाली तर तुम्ही परिणामी हार्ट अटॅक आणि सडन डेथ पासून वाचू शकता आणि लॉंग रनमध्ये लाईफ एन्जॉय करू शकता. मग आता हे स्वभावातले चेंजेस काय, तर बाहेरचं खाणं जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करणे, ट्रान्सफॅट किंवा जे ऑइली पदार्थ आहे ते जेवढे कमी केले तेवढे बेटर, शुगर आणि सॉल्ट एक्सेस अमाऊंटमध्ये वापर असेल तर तो कमी करणे,
1: बरोबर,
0: डेली 30 ते 40 मिनिटं एक्सरसाइज करणे किंवा वॉक करणे,
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर ॲडिक्युएट स्लीप घेणे, स्मोकिंग किंवा टोबॅकोची सवय असेल तर ती पूर्णपणे बंद करणे, स्ट्रेस एक लेवलच्या वर स्ट्रेस नाही आला पाहिजे या पद्धतीने आपली लाईफस्टाईल ठेवणे, मेडिटेशन करणे, मित्र मैत्रिणी जे काय आपले हे असतील त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करणे, आणि या सगळ्यासोबत एक रेग्युलर चेकअप करत राहणे आपल्या डॉक्टरने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने.
1: बिल्कुल. श्रोते हो, आपण ऐकत होतात गणेश हार्ट केअर सेंटर हॅलो डॉक्टर हा लाईफ ओन इन कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आज तांत्रिक सहाय्य मिळालं मानसी रागीट आणि नंदकिशोर पोकळे यांचं, प्रस्तुती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम.

देवदास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. प्रकाश कापडिया यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं इस्माईल दरबार यांनी. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 10:00

द्रौपदी या नाटकातलं हे पद आपण ऐकलं तर पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात. कृष्णाजी पंत खाडीलकर यांची ही गीतरचना होती. यानंतर ऐकूयात संगीत सौभद्र नाटकातील सुहासिनी मंगरुळकर यांच्या आवाजातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे नाट्यगीत.

राजसंन्यास या नाटकातलं हे पद आपण ऐकलं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात. ही पदरचना होती राम गणेश गडकरी यांची. यानंतर ऐकूयात पंडित राम मराठे यांच्या आवाजात हे नाट्यपद.

मदिरा या नाटकातलं हे नाट्यगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच संपत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 10:50 झाली आहेत. स्थानीय सूचनांमध्ये हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी हा संदेश.

0: सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना ऐका। नामदेवराव जगन्नाथराव टाकळीकर हे 76 वर्षांचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता आहेत। उंची 5 फूट 9 इंच, सडपात्र बांधा, रंगगोरा असून चेहरा लांबट आहे। अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता मीरा नामदेवराव टाकळीकर, राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बॅगजवळ नागपूर, किंवा पोलीस स्टेशन यशोधरानगर इथं संपर्क साधावा। राबिया ठाकूर शहाबुद्दीन अन्सारी ही 29 वर्षांची महिला कामठी येथून बेपत्ता आहे। उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत असून रंग गोरा आहे। हिला हिंदी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता शहाबुद्दीन वल ताजुद्दीन अन्सारी, टिळक नगर मोठी कामठी, किंवा पोलीस स्टेशन जुनी कामठी इथे संपर्क साधावा। सचिन काशीनाथ सुदामे हे 35 वर्षांचे गृहस्थ 19 मे 2026 पासून बेपत्ता आहेत। उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहरा लांबट आहे। यांचे डोळे खारे आहेत। अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता सीमा सचिन सुदामे, बाबा त्रिमूर्तीनगर, दावला मेटी, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन पारडी, नागपूर शहर इथं संपर्क साधावा। आश्लेषा दीपक पराते ही 19 वर्षांची युवती 25 मे 2026 पासून बेपत्ता आहे। उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा असून चेहरा लांब आहे। हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात। अशा वर्णनांची युवती कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता इंदिरा दीपक पराते, घर नंबर 1061 तांडापेठ 5 पावली, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथं संपर्क साधावा। अभय धनंजय झाडे हा 19 वर्षांचा मुलगा 9 जून 2026 पासून बेपत्ता आहे। उंची 5 फूट 7 इंच, मजबूत बांधा, रंग गोरा असून चेहरा गोल आहे। याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात। याच्याविषयी काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन अंबाझरी इथं संपर्क साधावा। चंपा धीरज मस्के ही 57 वर्षांची महिला 24 मे 2026 पासून बेपत्ता आहे। उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहरा लांब आहे। ही महिला मनोरुग्ण आहे। अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता धीरज अर्जन समके, राहणार प्लॉट नंबर 98 बिनाकी मंगळवारी इंदिरानगर नागपूर, किंवा यशोधरानगर नागपूर इथे संपर्क साधावा। मंदा कांतीलाल रंगारी ही 56 वर्षांची महिला घरून निघून गेली आहे। उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहरा गोल असून हिला मराठी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता प्लॉट नंबर 2 चकोले लेआउट जुना नरसाळा हुडकेश्वर, किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथे संपर्क साधावा। दीपक अर्जुन पटेल हा 30 वर्षांचा युवक बेपत्ता आहे। उंची 5 फूट 3 इंच, बांधा साधारण, रंग गोरा असून चेहरा लांबट आहे। याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांवर गोंधण आहे। याला हिंदी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता श्यामनगर पारडी नागपूर।

पूर किंवा पोलीस स्टेशन पारडी इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता जाणून घेऊयात रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना. 2792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळी येईल. 12809 हावरा मेल 11:15. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25. 12626 केरला एक्सप्रेस 11:45. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15. 12409 गोंडवना एक्सप्रेस 12:35. 12539 यशवंतपूर लखनऊ 1:05. 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:05. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनल शालिमार एक्सप्रेस 1:05. 15294 चारपल्ली मुझफ्फरापूर अमृत भारत 1:20. 22865 लोकमान्य टिळक टर्मिनल पुरी 1:35. 12621 तमिळनाडू एक्सप्रेस 1:45. 22816 एर्नाकुलम बिलासपूर 1:05. 12976 जयपूर मैसूर 2:10. 20802 विशाखापट्टनम नवी दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येतील. 1:15 येणारी 18030 शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल नियोजित वेळेच्या 48 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 20911 नागपूर वंदे भारत 2:35 आपल्या नियोजित वेळी. 1:55 येणारी 12810 हावरा मुंबई मेल नियोजित वेळेच्या 1 तास उशिरा येण्याची शक्यता आहे. 3:25 येणारी 20481 जोधपूर तिरुचिरापल्ली नियोजित वेळेच्या 8 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 3.1 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. किमान तापमान 25.8 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 0.1 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात पाऊस मेघगर्जनेसह वादळी पाऊस किंवा वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. कमाल तापमान 41 आणि किमान 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 11 वाजतायत. ऐकूयात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार. आपल्याशी करायला गप्पा आणि ऐकवायला आपल्याला छान छान गाणी आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम घेऊन आली आहे मी कल्याणी. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत काही निवडक मराठी गीतं. पण आपल्या आवडीची मराठी गीतं आपल्याला ऐकायची असतील, मराठी भावगीतं, भक्तिगीतं आपल्याला ऐकायची असतील, तर आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात नक्की फोन करा आणि आपली आवड आम्हाला कळवा. दर गुरुवारी म्हणजेच आज दुपारी 12 ते 12:30 दरम्यान तुम्ही फोन करा. आमचे फोन नंबर्स आहेत

6940067256010101 आणि 2529266. नक्की फोन करा आणि आपल्या आवडीची मराठी गाणी ऐका हॅलो मनभावन या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. तेव्हा आज दुपारी 12 ते 12:30 आम्ही वाट पाहतोय आपल्या फोनची. चला तर ऐकूयात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातलं आजचं हे पहिलं गीत.

श्रोते हो, गीत संगीत आवडणार नाही असं कोणी असेल का? नाही ना, आपल्या मनाला भुरळ पाडणारी अनेक गीतं आपण ऐकतो, त्यांचा आनंदही घेतो. पण गीत म्हणजे नक्की काय? गीत म्हणजे नुसते शब्द आहेत का? की चालीवर बांधलेले हे काही शब्द आहेत? की गीत म्हणजे नुसती वाद्यांची सुरावट आहे? छे, गीत म्हणजे सर्वांग सुंदर अशी रचना आहे जी मनाला भुरळ पाडते. असे शब्द जे अर्थवाही आहेत, जे भावपूर्ण आहेत, जे वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या कानातून मनात आणि मनातून हृदयात जाऊन बसतात. आणि असे शब्द जेव्हा चपखल बसवलेल्या सुरावटींवर स्वार होऊन येतात ना, तेव्हा त्याचं होतं एक सुंदर असं गीत.

गीत हे नेहमी सुखाचंच असतं का हो? अजिबात नाही हा. सुख दुःख प्रेम लोभ द्वेष घृणा विद्रोह जितक्या भावना तितकी गीतं. आणि या सगळ्या भावना मांडणारी अनेक गीतं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, ऐकतो आहोत, आणि ती आपल्याला ऐकायला आवडतातही, नाही का? आणि तुमच्याच आवडीची मराठी गीतं घेऊन येतो आम्ही हॅलो मनभावन या कार्यक्रमातून. हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 वेळात. पण या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आम्ही करतो दर गुरुवारी, आणि आज गुरुवार आहे, तेव्हा आज दुपारी 12 ते 12:30 दरम्यान हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं आम्ही रेकॉर्डिंग करणार आहोत. या कार्यक्रमात आम्ही ऐकवतो आपल्याला आपल्याच आवडीची मराठी गीतं, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, चित्रपटगीतं. आपल्याला ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला फोन करायचा आहे 6940067256010 आणि 2529266 या नंबर्सवर. आज दुपारी 12 ते 12:30 फोन करा आणि सांगा तुमच्या आवडीचं कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे हॅलो मनभावन या कार्यक्रमात. आणि आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमातलं हे पुढलं गीत.

गीत संगीत कुठे नाही, निसर्गात आहे, जगण्यात आहे. हो, फक्त ते आपल्याला शोधता यायला पाहिजे, ते आपल्याला गाता यायला पाहिजे. कुठलंही काम मनापासून करताना त्यातली मजा, त्यातली लय गवसते ना, तेव्हा त्यातलं संगीत सहजच हाती लागतं. अगदी वरवर वृक्ष वाटणाऱ्या कामातही तुम्ही जर ते काम रस घेऊन केलं तर त्यातलं संगीत गवसायला काहीच हरकत नाही. हां, पण त्यासाठी एकाग्रता मात्र हवी, समर्पण हवं, तेवढे प्रयत्न हवेत. संपूर्ण समर्पणानं केलेलं कुठलंही कार्य सुरस असं गीत बनायला काय बरं वेळ लागेल? प्रयत्न तर करून बघा.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकत आहात कल्याणी सोबत आणि आज आपण ऐकत आहोत काही निवडक मराठी गीतं. श्रोतेहो, तुमच्या आवडीची मराठी भावगीतं, भक्तिगीतं किंवा चित्रपटगीतं, नाट्यगीतं तुम्हाला जर ऐकायची असतील तर आमचा नवीन हॅलो मनभावन हा कार्यक्रम नक्की ऐका. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला ऐकवतो तुमच्या आवडीची गीतं आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आम्ही करतो दर गुरुवारी. आणि आज गुरुवार आहे तेव्हा दुपारी 12 ते 12:30 दरम्यान नक्की फोन करा. फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 0712 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. तर आज दुपारी 12 ते 12:30 फोन करा आणि सांगा तुमच्या आवडीचं कोणतं मराठी गीत तुम्ही ऐकणार आहात हॅलो मनभावन या कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळात. आज आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात बातचीत करतो आहोत गीताबद्दल, संगीताबद्दल. श्रोते हो, गीत संगीत कुठे नाही आहे, सर्व दूर गीत संगीत पसरलेलं आहे. वाऱ्याच्या वाहण्यात, झाड्यांच्या पानात, मेघांच्या गडगडण्यात, पावसाच्या सरींमध्ये, नदीच्या, सागराच्या, तलावांच्या तरंगांमध्ये, पक्ष्यांच्या किलबिलाटात, निसर्गात सर्व दूर संगीत व्यापलेलं आहे. या निसर्गाचाच आपणही एक भाग आहोत, नाही का? मग आपल्यातही तर हे संगीत आहेच. लक्ष देऊन ऐकून तर पहा, ऐकून पहा तुमच्याच हृदयाचे ठोके, तुमच्या श्वासांची लय, त्यात सुद्धा तुम्हाला संगीत सापडेल. आणि हे संगीत आपल्या शरीरातलं जेव्हा विश्वाच्या संगीताशी समांतर होत जातं ना, तेव्हा देहातून आपण देवत्वाकडे जाण्याला वाटचाल सुरू करतो. प्रयत्न तर करून बघा. अहो, देवत्व जरी नाही लाभलं ना तरी जगण्यातील सूर, जगण्यातील संगीत नक्कीच गवसेल. आणि हे जगण्यातलं गीत, संगीत कशासाठी गायचं? तर ते गायचं त्या परमात्म्याचे आभार मानण्यासाठी.

आपल्या जगण्यातलं संगीत शोधण्यात आपला वेळ घालवूयात, पण आजची ही संगीताची मैफिल मात्र इथेच थांबवूयात. कल्याणीला द्या रजा. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम AI ची दुनियादारी.

0: श्रोते हो नमस्कार. एआयची दुनियादारी या कार्यक्रमात मी स्वप्ना सतीश रेवे यांच्यासह तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एआय तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संपदा वझलवार यांच्याशी आश्लेषा भट यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, एआयची दुनियादारी या कार्यक्रमात मी अश्लेषा सर्व आकाशवाणी श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो सध्या जगभरात चर्चेत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, थोडक्यात एआय. आता

0: AI म्हणजे नेमकं काय? सर्वसामान्य माणूस त्याचा कसा उपयोग करू शकतो? AI बद्दलचे मिथ्स काय? AI ची सत्यता काय? या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे AI तज्ज्ञ डॉक्टर संपदा वझलवार. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी नागपूर केंद्रामध्ये.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
1: सगळ्या श्रोतांना नमस्कार. मी डॉक्टर संपदा निखिल व्यवहारे वझलवार. मी GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान शाखेमध्ये मागील 14 वर्षापासून सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
0: आजचा इंटरव्ह्यू आपला थोडक्यात AI या विषयावर होणार आहे. तर AI म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. असं सांगायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक माणसालाही स्वतःची बुद्धी आहे, पण आता हीच बुद्धी आपल्याला संगणकाला किंवा एखाद्या मशीनला द्यायची, त्यालाच आपण म्हणतो आहे AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. मशीनला किंवा संगणकाला काही शिकायचं आहे, काही शिकवायचं आहे, निर्णय घ्यायची क्षमता देणे, ह्यालाच म्हणतात AI.
0: नक्कीच मॅडम. AI ही संकल्पना केव्हापासून उदयास आली असं तुम्हाला वाटतं?
1: तशी ही संकल्पना फार जुनी आहे. 1950 जॉन मॅक कॅर्थी यांनी सर्वप्रथम हा शब्द उच्चारला होता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यानंतर या शब्दावरती संशोधन सुरू झाले. मागील 10 ते 15 वर्षांमध्ये बेसिकली या विषयावर जास्त संशोधन झाले, कारण इंटरनेट आणि डेटा याचा अतिशय वापर झाल्यामुळे AI वर संशोधन तीव्र गतीने वाढले.
0: अच्छा, आता AI चा वापर सर्वत्र वाढला आहे, अनेक लोक त्याचा वापर करतात, पण सध्या पण असे पुष्कळ जण आहेत त्यांना माहिती आहे याबद्दल, पण त्यांचा नेमका वापर कसा करावा हे अजूनही त्यांना माहिती नाही आहे. तर त्यांनी वापर कशा प्रकारे करायला हवा असं तुम्हाला वाटतं?
1: अगदी बरोबर. सर्वसामान्यांना बघायला गेलं तर त्यांना AI ही संकल्पना थोडी कठीण वाटते, पण मात्र नकळत ते रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करतातच आहेत. कारण गुगलवर एखादी गोष्ट शोधणे, यूट्यूबवर व्हिडिओ बघणे हे पण AIच करत आहे. तर सर्वसामान्यांसाठी जे दैनंदिन कार्य आहे ते सोप्या पद्धतीने करायसाठी, भाषांमध्ये ट्रान्सलेशन करायसाठी आपण दैनंदिन जीवनात AIचा वापर करतो आहे. नवीन जर स्मार्टफोन्स आपण यूज करतो तर त्याच्यामध्ये फेस लॉक आणि फेस स्कॅनर वगैरे जे आहे ते पण AI बेसवरच काम करून राहिलेलं आहे.
0: अच्छा. AIच्या वापरासाठी किंवा AIला पूर्णपणे आपल्या आयुष्यात आणण्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे काही प्रयत्न केले जात आहेत का?
1: हो, आता AI तंत्रज्ञानामध्ये वाढ बघता बघता गव्हर्नमेंट याबद्दल खूप साऱ्या मोहीम राबवून राहिलेल्या आहे. जसे नीती आयोग, AI फॉर ऑल, डिजिटल इंडिया, ह्या अंतर्गत अनेकशा मोहीम राबवल्या जातात आहे. भाषिणी ही एक मोहीम राबवली गेलेली आहे जेणेकरून भारतीय भाषांमध्ये संवाद साधता यावा म्हणून AI काम गव्हर्नमेंट काम करत आहे. आणि त्यानुसार आपल्या शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, स्मार्ट सिटीसाठी सुद्धा AIचा वापर करायसाठी अनेकशा योजना गव्हर्नमेंट राबवून राहिलेला आहे.
0: नक्कीच, आपण AI वरची चर्चा करतच आहोत, पण मध्ये घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: सुंदरसं गाणं केव्हा तरी पहाटे ऐकायला आवडेल.
0: नक्कीच, तर ऐकूयात गाणं केव्हा तरी पहाटे आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात.

0: वळूयात पुढील प्रश्नांकडे. आपण एआयचा वापरांबद्दल बोलत आहोत, तर सर्वसामान्यांनी एआयचा वापर करताना कुठली काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं?
1: सर्वसामान्य दैनंदिन जीवनात जसं मी पहिलेच म्हटलं की एआयचा वापर करतच आहे, पण या बाबतीत बऱ्याचशा लोकांच्या मनात एक भीती असते की एआय आपला पूर्ण डेटा चोरी तर नाही करून घेत आहे किंवा आपला डेटा लीक तर नाही होऊन राहिलाय. या सगळ्यासाठी बेसिकली काळजी घेताना एआयचे काहीही ऍप्स किंवा टूल्स वापरताना सर्वसामान्यांनी हे बघावं की वैयक्तिक माहिती ही कुठेही कॉम्प्रोमाइज नको व्हायला, लीक नको व्हायला. तर त्यांनी त्यांचे पूर्ण रूल्स पहिले वाचून घ्यायला हवेत अँड अकॉर्डिंगली सावधपणे या एआयचा वापर करायला हवा. कठीण काहीच नाही आहे, एआय हे सोपं करायसाठीच, आयुष्य सोपं करायसाठीच बनलेलं आहे, पण काळजी ही घ्यावी लागते की तुमची वैयक्तिक माहिती नको जायला. दुसरी गोष्ट, पूर्णपणे अवलंबून नाही राहू शकत आपण, कारण माणसाला स्वतःची बुद्धी आहेच आणि ती एआयपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. तर माणसानी जे काही एआय तुम्हाला आउटपुट देत आहे त्याला पहिले व्हेरीफाय करून त्यांनी पहिले साधून घ्यायला हवं की एआयनी जे आउटपुट दिलं ते खरं आहे की नाही, आणि त्यानुसारच एआयचा उपयोग करायला हवा असं मला वाटतं.
0: नक्कीच. तुम्ही आता वापरादरम्यान पर्सनल ऍक्सेस बद्दल बोललात, तर सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी आपण म्हणू शकतो की जेव्हा जिबलीचा ट्रेंड आला होता, तर तेव्हा असं चालायचं की आपण आपले फोटो म्हणजे आपण आपला पर्सनल ऍक्सेस एआयला देत होतो, तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का?
1: बिलकुल होऊ शकतो. असे खूप सारे स्कॅम्स होऊन राहिलेले आहे. आता तुम्ही जर डीप फेक, एक कन्सेप्ट आहे डीप फेक ऑडिओ, डीप फेक व्हिडिओमध्ये एआयचा यूज करून

0: एखाद्या माणसाच्या आवाजासारखाच आवाज जनरेट केला जातो, त्यानुसार बरेचसे स्कॅम सुरू आहे, म्हणजे फ्रॉड सुरू आहेत. तर माणसांनी काळजी घ्यायला हवी. असे बरेचसे ऍप्स निघतील, पण त्याबद्दल सावधगिरी बाळगून माणसांनी ठरवायला हवं की हे आपण कितपत यूज करावे आणि कितपत नाही. कारण आपण जेव्हा या सगळ्या ऍप्सचा वापर करतो तेव्हा आपला सगळा डेटा, म्हणजे इतला तो म्हणतो ना की अलाउ करा टू ऍक्सेस युअर कॉन्टॅक्ट, मेसेजेस ऍक्सेस करायसाठी, तर ह्या सगळ्यासाठी आपण स्वतःला कुठे ना कुठे रिस्ट्रिक्ट करायला हवं. कारण तंत्रज्ञान हे दोन्ही बाजूनी बघता येतं, त्याचे विषम परिणामही आहेत, तेवढ्याच याचा तो उपयोगी सुद्धा आहे.
1: नक्कीच. आपण एआय बद्दलच बोलत आहोत तर असं अनेकदा वाचण्यात येतं की एआयमुळे नोकऱ्या धोक्यात जाऊ शकतात, तर याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: नाही, नोकऱ्या धोक्यात नाही जाणार. मी म्हणेन की त्यामध्ये नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल. अच्छा. कारण एआय हे रिप्लेसमेंट नाही आहे, ते एक साधन आहे आपल्या कामांना अगदी सोप्या पद्धतीने करायसाठी. तर जे व्यक्ती एआयमध्ये अपडेटेड असतील, त्यांना काही स्किल्स असतील, त्याच लोकांना एआयमध्ये काम करायची संधी मिळेल. रिप्लेस करणार नाही आहे, ती आपल्याला नवीन संधी उपलब्ध करून देईन. जे दैनंदिन काम आहे ते सोपे करून त्याच वेळेचा उपयोग माणसांना क्रिएटिव्ह कामांसाठी करता येईल असं माझं म्हणणं आहे.
1: जर एखाद्याला एआयबद्दल शिकायचं असेल तर एआयमध्ये करिअर घडवायचं असेल तर कुठल्या करिअरच्या संधी यामध्ये उपलब्ध आहेत असं तुम्हाला वाटतं?
0: एआयमध्ये करिअर करायसाठी बऱ्याचशा शाखा आहेत. जसं इंजिनिअरिंगमध्ये म्हटलं तर इंजिनिअरिंगमध्ये एआय ही एक ब्रांच आहे, एआय अँड मशीन लर्निंग ब्रांच आहे. तर डेटा अॅनालिसिस हा एक पार्ट आहे जो शिकावा लागतो. त्यानंतर एआयमध्ये एथिक्स म्हणजे नैतिकता अतिशय महत्वाची आहे, तर नैतिकतेचाही पार्ट आहे. आणि एआयला एखादी गोष्ट विचारायसाठी जो प्रॉम्प्ट दिला जातो त्यासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाची पण ब्रांच आहे, त्यामध्ये करिअर करता येईल. तर इट इज व्हेरी व्हास्ट. AI, AI ML, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिसिस, डेटा इंजिनियर, रोबोटिक्समध्येही एआयच यूज होतो. सो रोबोटिक्स इंजिनियरमध्ये पण एआयच पार्ट घेईल.
1: नक्कीच मॅम, तुम्ही इतक्या साऱ्या स्ट्रीम्स सांगितल्या एआयशी संबंधित, तर या सगळ्या स्ट्रीम्समध्ये पुढे जाऊन जॉब करण्यासाठी आत्ता या प्रायमरी स्टेजमध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असणं मॅटर करतं?
0: एआयमध्ये बेसिकली जर जॉब करायचा असेल तर त्यासाठी मॅथमॅटिक्स हे खूप स्ट्रॉंग असायला हवं. आणि त्यानंतर प्रोग्रामिंग स्किल असायला हवी. प्रोग्रामिंग स्किल, मॅथमॅटिक्स आणि प्लस मी जसं म्हटलं की प्रॉम्प्ट्स द्यायसाठी बेसिक एक जे एज्युकेशन लागतं ते महत्वाचं ठरेल.
1: नक्कीच मॅम, पुन्हा एकदा घेऊया छोटासा म्युझिकल ब्रेक. पुन्हा एकदा तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: मला आशा भोसलेंचंच नभ उतरू आलं मराठी गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच.

0: वळूयात पुढील प्रश्नांकडे. शिक्षण आणि आरोग्य हे कुठल्याही देशात सर्वात महत्वपूर्ण बाबी असतात, तर याचा कसं काय वापर होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: AIचा शिक्षणामध्ये आता सध्या फार महत्वाचा रोल आहे. कारण आपण बघितलं, जसं COVID-19 पॅन्डेमिक पासून जो काळ सुरू झाला, त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस करणं, ऑनलाईन एज्युकेशन घेणं याकडे लोक खूप वळलेले आहे आणि ते प्रिफरेबली करतात, कारण पॅरलली भरपूरसे कामं त्यांचे होऊन जातात. तर ऑनलाईन कोर्सेस करता येतात, पर्सनलाइज्ड कोचिंग क्लासेस आहे, म्हणजे विद्यार्थ्याच्या शिक्षण पद्धतीनुसार AI त्याला शिकवतो. बऱ्याचशा लोकांना इंग्लिश बोलायला नव्हतं येत, पण आता नवीन AI ॲप्स जर तुम्ही पाहिले प्ले स्टोअरवर, तर सुपरनोव्हा, खूप सारे असे ॲप्स आलेले आहेत, ते बेसिकली अगदी AI चॅटबॉटशी कम्युनिकेशन करून इंग्लिश शिकवतं. तर AIनी टोटली शिक्षण पद्धतीला एक वेगळं वळण दिलेलं आहे, मी म्हणेन. सो ऑनलाईन कोर्सेस करणं, पर्सनलाइज टीचिंग करणं, पर्सनलाइज कोचिंग करणं हे शिक्षण विभागात. आणि जर आरोग्य विभागातही म्हटलं तर आरोग्य विभागात AIचा रोल खूप महत्वाचा आहे. कारण ज्या ठिकाणी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी डॉक्टर्स नाही पोहोचू शकत, त्या ठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी AIचा उपयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट, AI हे पहिलं जे तपासणी असते ते अतिशय सोप्या पद्धतीने करतं. जसं एक्सरे आपण म्हणू, तर एक्सरेमध्ये बेसिक प्रॉब्लेम काय असू शकतो तो AI ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करतो आणि त्यानुसार पुढे काय मार्ग निवडायचा आहे हे डॉक्टर्सना सोपी पद्धतीने आयडेंटिफाय होतं. तर या दोन्ही म्हणजे शिक्षण आणि आरोग्य विभागामध्ये AI हे खूप महत्वाचा रोल प्ले करतं.
0: नक्कीच मॅडम.

0: बऱ्याच लोकांच्या मनात AI बद्दल अनेक मिथ्स असतात किंवा गैरसमज असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मिथ्स काही यासाठी झाले आहेत कारण त्याचा उपयोग काहींना अगदी कठीण वाटायला लागलेला आहे, पण जसं मी म्हटलं की दैनंदिन आयुष्यात आपण तो रोज यूज करूनच राहिलेलो आहे, तर त्याच्याबद्दल भीती न बाळगता अगदी सोप्या पद्धतीने तो समजायचा आणि शिकायचा प्रयत्न सामान्य लोकांनी करावा असं माझं म्हणणं आहे. कारण भविष्य काळात हा आपल्या दैनंदिन भागाचाच एक खूप महत्वाचा भाग होणार आहे. आपलं खूप सारं आयुष्य किंवा आपलं खूप सारं काम त्या पर्टिक्युलर AI ॲपनी सोपं होऊन जाईल, तर म्हणून भीती न बाळगता त्याला आत्मसात करणं, त्याचे मिथ्स बाजूला ठेवून पॉझिटिव्ह वे कडे त्याला बघणं आणि सावध प्रकारे त्याचा यूज करणं अतिशय आवश्यक आहे.
0: सध्या AI मध्ये बघता करिअर अपॉर्च्युनिटीज कशा असतील किंवा आव्हाने काय असतील आणि करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: AI मध्ये करिअर अपॉर्च्युनिटीजमध्ये मी जसं पहिले सांगितलं की खूप साऱ्या सध्या शाखा उघडल्या आहेत इंजिनिअरिंगमध्ये, तर जेव्हा करिअरची गोष्ट येते तर AI जो पर्सन AI मध्ये चांगला आहे त्याला ॲज अन AI इंजिनियर, AI डेव्हलपर म्हणून किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून आणि किंवा रोबोटिक्स इंजिनियर म्हणून त्याला काम दिल्या जाईल. आणि AI मध्ये ऑटोमेशन, जसं मी म्हटलं प्रोग्रामिंग ज्याचं फार छान आहे त्याला AI डेव्हलपर ही एक खूप चांगली पोस्ट आहे जी मिळू शकते. तर अशा बऱ्याचशा शाखा आहेत ज्यामध्ये एक AI इंजिनियर काम करू शकतो.
0: नक्कीच मॅडम, आपण AI बद्दल बोलतच आहोत पण सध्या वाढती आहे ती सायबर सिक्युरिटी सुद्धा, तर सायबर सिक्युरिटी आणि AI याचा एकमेकांशी काय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं?
1: सायबर सिक्युरिटी हे एक अतिशय महत्वाचं फील्ड आहे कारण जसं मी पहिलेही म्हटलं की AIचा वापर करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपली जी वैयक्तिक माहिती आहे ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी द्यावी लागते. आणि करंट फ्रॉड्स पाहता आपण बघतो की AIचाच वापर करताना ज्या ॲप्स येतात त्या काही तुम्हाला लिंक्स पाठवून राहिल्या आहे. आणि AIचा उपयोग आपण म्हटलं तर असं पर्टिक्युलर रेंज नाही सांगता येणार, एज लिमिट, पण लहान मुलंही तेवढाच उपयोग करून राहिले. लहान मुलांचे पण ऑनलाईन क्लासेस चालतात आजकाल, तर लहान मुलं पॅरेलली वर्क करता करता त्यांना एखादी लिंक आली आणि त्यांनी जर ती क्लिक करून दिली तर त्या लिंकचा फायदा असा, म्हणजे त्या लिंकवर क्लिक केल्यावर कुठे ना कुठेतरी डेटा चोरी होतो आहे किंवा बँक डिटेल्स काही लीक होतात आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजत नाही. तर ह्या सगळ्याची काळजी इन्स्टॉल करतानाच, ॲप इन्स्टॉल करतानाच त्याचे सगळे रूल्स वाचून काळजी घेतली गेली पाहिजे. ही काळजी बेसिकली पॅरेंट्सनी घ्यावी कारण मुलं तर लहान आहेत, मुलांना इतकी क्युरियोसिटी असते की त्यांना वाटतं की ॲप आपल्याला काहीतरी देत आहे तर आपण क्लिक करून देऊ. या सगळ्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे कारण तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर निगेटिव्ह बाजू ही आपण इग्नोर करूच शकत नाही कारण आता इतके फ्रॉड्स होऊन राहिलेले आहे. मी जे तुम्हाला म्हटलं डीप फेक, मुलांना हे जे एखादी इमेज जनरेट करायची आहे तर त्याच्यासाठी AIचा उपयोग होतो, दोन्ही बाजू आहे. दुसरी गोष्ट मला ही सांगायला आवडेल की लहान मुलं जेव्हा यूज करून राहिले AIचा तर एज्युकेशनसाठी यूज करताना सर्वप्रथम त्यांनी आपली बुद्धी वापरायला हवी. कम्प्लिटली AIवर डिपेंडंट राहणं हे अतिशय चुकीचं आहे कारण जसं आपण ChatGPT, सध्या ChatGPT हे AI टूल सगळेच यूज करून राहिलेले आहे. लहान मुलांना बघितलं तर एज्युकेशन सेक्टरमध्ये एखादा काही प्रश्न आला तर लगेच ते तिकडे देतात, तो त्यांना उत्तर देतो आणि मुलं फक्त कॉपी पेस्ट करून राहिलेले आहे. मुलांनी टोटली डिपेंडंट न राहता स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा कारण ऑब्व्हियसली तंत्रज्ञान हे आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. तर रिप्लेसमेंट नको, आपल्याला त्याचं एक साधन म्हणून यूज करायचं आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये याचे अतिशय परिणाम होऊ शकतात कारण कुठलीही लिंक क्लिक करून देणं, AI टूल तुम्ही यूज करताय, कुठेही आपले फोटो अपलोड करणं कारण की AI त्याला एडिट करून देतो आहे, कारण की तो काही वेगळं त्याच्यावर इफेक्ट करून देतो आहे, हे टोटली चुकीचं आहे. मुलांनी याबद्दल अतिशय सावधगिरी बाळगायला हवी. मी असं म्हणेन की त्यांचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स व्हायला हवे मुलांना की AIचा वापर करताना त्यांनी सिक्युरिटी कन्सर्न्स कसे घेतले पाहिजे.
0: नक्कीच, तुम्ही आता बोलताना लहान मुलांबद्दल बोललात की जे छोटे छोटे असाइनमेंट्स असतात ते देखील ते ChatGPT ला विचारून त्याचे आन्सर्स मिळवतात.
1: बरोबर,
0: तर समोर जाऊन जेव्हा त्यांची जॉब करिअरची होईल पण त्यांना सवय सगळी ChatGPT ची राहील तर तेव्हा त्यांना कोणते आव्हाने येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं?
1: आव्हान हेच राहील की टूल अवेलेबल नाही आहे तेव्हा त्यांना जेव्हा त्यांच्या बुद्धीचा वापर करावा लागेल तेव्हा ती बुद्धी तितकी ट्रेंड राहणार नाही. मशीनला आपण ट्रेनिंग देऊन राहिलो आहे, मशीनलाच आपण प्रश्न उत्तरं देऊन राहिलो आहे, तर मशीन शिकून गेली पण आपल्या बुद्धीचं काय, आपल्या बुद्धीला शिकवायला हवं. तर त्यासाठी मी तेच म्हटलं, मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की त्याचा वापर हा लिमिटमध्ये केला गेला पाहिजे, पूर्णपणे अवलंबून राहणं योग्य नाही.
0: नक्कीच, शेवटी काय संदेश द्याल आमच्या श्रोत्यांना?
1: संदेश हाच की AI हे अतिशय

0: शक्तिशाली साधन आहे, त्याची भीती न बाळगता त्याचा योग्य तो वापर करायला हवा, त्याला आत्मसात करायला हवं. कारण दैनंदिन आयुष्यात आणि पुढेही भविष्यामध्ये या AI टूलचा खूप उपयोग होणार आहे, आणि ते तुमचं लाईफ इझी करायसाठी आहे, कॉम्प्लिकेट करून नाही राहिलेलं आहे. तर एव्हरीवन मस्ट ॲक्सेप्ट इट, सगळ्यांनी त्याचा योग्य तो वापर करावा, त्यांनीच आपल्या देशाची प्रगती होईल.
1: नक्कीच मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही AI बद्दल फार महत्त्वपूर्ण माहिती दिली. युवकांसाठी ही माहिती फार महत्त्वपूर्ण आहे, कारण पुढे येणारी जनरेशन आत्ता काय ज्ञान आत्मसात करते त्यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळे AI म्हणजे नेमकं काय, सर्वसामान्य माणसाने त्याचा उपयोग कसा करायचा, त्याबद्दलचे मिथ्स काय, गैरसमज काय, या सगळ्यांविषयी तुम्ही फार महत्त्वपूर्ण माहिती दिली या आजच्या या मुलाखतीतर्फे. तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या मुलाखतीसाठी आलात.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतो आजचा आपला AI दुनियादारी हा कार्यक्रम. आज आपण AI तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संपदा वझलवार यांच्याशी आश्लेषा भट यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमातून निश्चितच आपल्याला लाभ होईल अशी मी आशा करते. तेव्हा AI दुनियादारी या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
3: AI दुनियादारी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz. हॅलो मनभावन या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो, आपल्या आवडीची मराठी चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं आम्ही आपल्याला ऐकवतो हॅलो मनभावन या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आम्ही करतो दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 मध्ये. 6940067256010 आणि 2529266 या फोन नंबर्सवर आज दुपारी 12 ते 12:30 मध्ये फोन करा आणि सांगा तुमच्या आवडीची कुठली मराठी गीतं तुम्हाला ऐकायला आवडतील हॅलो मनभावन या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळात. जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 12:30 या वेळात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. आमचा यानंतरचा कार्यक्रम वनिता मंडळ काही क्षणातच.

मी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवल्या जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअलमध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं.
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं
0: बरं
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं.
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षानंतर, तर त्यासाठी

0: पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
1: बरं,
0: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
1: गृहकर्जाचे हे प्रकार झाले, पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणाव तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
0: बरोबर.
1: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
0: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
1: बरं.
0: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
1: हो.
0: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
1: हो.
0: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का, रॅदर दॅन 20%पेक्षा जास्त सेव्हिंग हवे. आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं.
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस. एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं.
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं.
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता. पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं.
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं.
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं.
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर. कारण नवीन पिढीची स्वप्न जरा
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं. आणि
0: बरोबर
1: सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर.
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगाना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं.
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर. तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डने केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.

0: बरं, तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अति उत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ,
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक EMI भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का,
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं EMI ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं EMI रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉईंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
1: बरोबर. आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो NBFCs किंवा HFC म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा NBFC जो आपण प्रकार म्हटला तिसरा, त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
1: पुढे
0: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात, पण NBFCs असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं

0: म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती,
0: हो
1: त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं
0: हो
1: ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं.
1: हां,
0: ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो,
1: बरं.
0: किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे, समजा 7 टक्क्यांनी, 20 वर्ष पूर्ण तो 7 टक्केच रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते, तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6 टक्के आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. तर
1: बरं.
0: रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे, त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क
1: बरं.
0: प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40 ते 50% वर नको. 50 ही खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे, कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
1: हो,
0: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर.
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे
1: का? बचतही व्यवस्थित पद्धतीने होते आहे का?
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का?
1: हो,
0: म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता,
1: हो,
0: सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो,

0: तो रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचंही कसं पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
1: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं, तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्याबाबतीत, म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे,
0: हो,
1: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
0: हो.
1: तर मेन

0: जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर
1: बरोबर.
0: आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे
1: हो
0: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
1: हो
0: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले त्यातला
0: बरोबर
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा
0: हो
1: घर असतं, त्यांना
0: हो
1: ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या
0: बरोबर
1: जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर
0: बरोबर
1: अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं EMI वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यायला हवी इथे?
0: इथे बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते. तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो.
1: बरं.
0: फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाही आहे तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्समध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा
1: हो
0: आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्समध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे तर एक EMI मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून EMI बनतं.
1: बरं.
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं EMI आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दलमध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये,
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीममध्ये 80C चं डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसीताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला, तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगा?
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी. जर आपण फ्लॅट घेतो आहे तर इंडिपेंडंट हाऊससाठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाही आहे, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीममधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट

0: अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे, ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, त्या अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का.
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का. या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बॉरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बॉरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी, जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाही आहे, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते आहे, दुसरी किती चार्ज करते आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं, रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकतेने जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा, या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्की
1: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल.
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला.
0: हो.
1: आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहे. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करू

आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही. बरेचदा इतरही कारणं असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात.
0: अगदी.
1: दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे,
0: हे
1: खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांचे देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एजमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना तर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ, म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहेत, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहेत ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारण घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
0: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
1: हो, नक्कीच. तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1 लाख केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर

0: जसं तुम्ही म्हटलं थोड्या आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसा नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारण काय सांगता येतील?
0: त्याची कारण जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न, मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून, बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इन्फ्लुएम असं म्हणतो, की ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळ्या कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण, आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना 3 प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इन्फ्लुएम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन

0: अचानक हेअर फॉल सुरू होऊ शकतो, तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो अॅलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो, शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण अॅलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा अॅलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो, तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा अॅलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे अॅलोपेशियाज आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो, पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेल्सची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती यूज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो, नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शनमध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो, त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये, कोमट पाण्याने केस धुवायला हवीत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक, तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळू

0: ब्लूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सीरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, तर आजकाल सलूनमध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलूनमध्ये जायला लागले आहेत, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात, म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता, कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात, कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं, त्याच्यात फॉर्मल्डिहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येते असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमची केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल, त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील
1: नक्कीच. श्रद्धा, तर एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाहीतर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना,
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता,
1: नॅचरल
0: मेहंदी, किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट तर होतात. जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत आणि

0: खूप खास सुटते मेहंदी लावली की
1: खास सुटते,
0: केसांना.
1: त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचं असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
0: शिरतो.
1: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
0: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या
1: चेहऱ्यावर पण येतात आणि त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 वर्ष झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
0: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांटबद्दल काय सांगा?
1: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20व्या वर्षी 25व्या वर्षी टक्कल पडत असेल तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
0: अगदी.
1: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता येईल हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
0: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
1: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित OT मध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात आणि रिझल्ट म्हणजे केश प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
0: म्हणजे प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील
1: हो
0: प्रतिसाद.
1: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
0: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये, जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
0: रस लावणे
1: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
0: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
1: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी, ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा, मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा. की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या

0: सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती CA मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आत्ताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजून गेलेला आहे. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम NCERT.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अभी आपने सुना कार्यक्रम चिड़िया की बच्ची। तो श्रोताओं, अब हमारा कार्यक्रम यानी उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग, उमंग।
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला।
4: मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे। विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
5: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
4: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट

कुबीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्टल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नोनमेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला.
शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा

कामगार रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावास करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो 1:40:32 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 mm पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
2: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
4: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांना.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: झुलवा ही कादंबरी आहे. या कादंबरीतील येलू ही मुख्य व्यक्तिरेखा जोगतीन यल्लमा देवीला मुखोटा डोक्यावर घेऊन गावभर जोगवा मागणं आणि त्यातून उदरनिर्वाह भागवणं हा तिचा दिनक्रम. यल्लमा देवीवर नितांत श्रद्धा असलेली, आयुष्यात तिलाच वाहिलेली, तीच आपलं भलं करील हा हिशोब विश्वास. येलूला जगन नावाची मुलगी. जगनने आपल्यासारखंच कुणाशी झुलवा लावून जगू नये तर चांगल्या घरी लग्न लावून तिने संसार करावा यासाठी तिची धडपड. परंतु जोगतिनीची मुलगी म्हणून तिला कुठेही तिच्या मनासारखं करता येत नाही. तेव्हा शेवटी नाईलाजाने ती जगनला यल्लमाची आपल्यासारखंच जोगतिनीसारखं आयुष्य जगावं असं सुचवते. जगन ही शाळा शिकू पाहते. गावातल्या तालेवारांसारखं आपणही कुणाशी लग्न लावून संसार करावा आणि आईने स्वीकारलेल्या मार्गापासून दूर राहावं या विचाराची, त्यासाठी तिची धडपड. मात्र तिला यश येत नाही. शेवटी जगनला आईचाच मार्ग स्वीकारावा लागतो. जगन देवावर विश्वास ठेवत नाही ना यल्लमा देवीवर. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, तसंच तो चांगलंही करत नाही अशी तिची श्रद्धा. या श्रद्धेला कारण वाट्याला आलेला नशिबाचा भोग देवी दूर करत नाही म्हणून. शेवटी जगन एका मुलीची आई होते आणि घर सोडून निघते. येलू जगनचा पाठलाग करते आणि शेवटी पुराच्या वाहत्या नदीमध्ये देवीसह वाहून जाते. जयंत जगनला स्वप्न दाखवतो, तिच्याशी लग्न मात्र करीत नाही. कृष्णा तरुण आणि तालेवार बापाचा तालेवार घराण्यातला मुलगा जगनला नादी लावू पाहतो. जगन त्याला झुलवा लावण्याचा आग्रह करते, तो नकार देतो. जगन त्याला यल्लमाची देवीची भीती घालते. योगायोग असा की कृष्णा आजारी पडतो. दुसरी जोगतीन रेणुका अंगात येऊन कृष्णाला सांगते की ही सगळी करणी जगन आणि तिची आई येलू यांची आहे. यावर कृष्णाचा विश्वास बसतो. मुलगा मरणाच्या दाराशी आहे पाहून त्याचा बाप.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, तूर हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. साधारणपणे लागवडीसाठी आपण तुरीच्या हळव्या किंवा मग गरव्या वाणांची निवड करताना प्रामुख्यानं जमिनीची प्रत म्हणजे ज्याला आपण पोट म्हणतो किंवा मग पर्जन्यमान, पीक पद्धती यासारख्या गोष्टींचा विचार करून आपण तुरीची लागवड करत असतो. साधारणपणे मध्यम प्रकारची जमीन असेल तर लवकर येणाऱ्या जाती जसं TAT 10 या वाणाची आपल्याला निवड करता येते. मध्यम प्रकारचा पाऊस ज्या प्रकारे आपल्या भागात पडतो त्या ठिकाणी TVishakha 1, AKT 88 11 यासारख्या वाण्याची निवड करता येईल. मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीसाठी आणि ज्या ठिकाणी खात्रीचा पाऊस पडतो अशा ठिकाणी आपण मध्यम कालावधीच्या जाती जसं No. 148, BDN 2, BSMR 736 किंवा मग ICP 88 63 ज्याला आपण मारुती नावाने ओळखतो तर या वाणाची आपण निवड करावी. भारी प्रकारची जमीन असेल तर उशिरा तयार होणाऱ्या जाती जसं C11 किंवा मग ICPL 87 119 जे वाण आशा नावानं ओळखलं जातं याची आपण निवड करू शकता. आंतरपीक म्हणून जर आपण तूर घेणार असाल तर उशिरा तयार होणारी जात जसं C11, ICPL 87 119 या वाणाची आपण निवड करावी. सर्वसाधारणपणे तुरीचं पीक जे आहे ते तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो तो याप्रमाणे. अतिलवकर तयार होणाऱ्या जाती आहेत त्या 110 ते 115 दिवसात तयार होतात. लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत ते 135 ते 160 दिवस या कालावधीत तयार होतात. मध्यम प्रकारच्या जाती ज्या आहेत त्यांची लागवड आपण करतो म्हटलं तर ते वाण 160 ते 200 दिवसात तयार होतं. आता शेतकरी बंधूंनो, आपल्या विदर्भाकरता डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं काही वाणांची शिफारस केलेली आहे. C11 हे जे वाण आहे ते 180 ते 200 दिवस एवढ्या कालावधीत तयार होतं. महत्वाचं म्हणजे हा वाण जो आहे तो मर रोग प्रतिबंधक आणि भारी जमिनीत योग्य असा वाण आहे. त्यानंतर No. 148 हा वाण जो आहे तो साधारणपणे 165 दिवसात तयार होतो आणि यापासून आपल्याला हेक्टरी 10 ते 11 क्विंटल

0: एवढं उत्पादन घेता येतं. BDN2 हे जे वाण आहे ते 170 ते 175 दिवसात काढणीला येतं आणि यापासून आपल्याला हेक्टरी 9 ते 10 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. ICPL 87 हा वाण देखील 125 ते 135 दिवसात काढणीला येतो. यापासून देखील अपेक्षित उत्पादन 9 ते 10 क्विंटल एवढं घेता येतं. याशिवाय आशा ही जी महत्वाची जात आहे ही 200 दिवसात काढणीला येते आणि यापासून आपल्याला हेक्टरी 12 ते 14 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. या वाणाचं वैशिष्ट्य असं की हे वाण मर आणि वांजरोग प्रतिबंधक आहे. भारी जमिनीत योग्य वाढणारं हे पीक आहे. याशिवाय आपण AKT 88-11 या वाणाची देखील निवड करू शकता. हे वाण 130 ते 140 दिवसात तयार होतं आणि या वाणापासून देखील आपल्याला प्रति हेक्टरी 10 ते 11 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. याशिवाय ICP 88-63 म्हणजेच मारुती या वाणाची देखील आपण निवड करू शकता. साधारणपणे हे वाण 165 ते 170 दिवसात काढणीला येतं आणि यापासून देखील आपल्याला 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन घेता येतं. याशिवाय आपण AKPH 20-22 हे वाण जे आहे हे साधारणपणे 180 दिवसात काढणीला येतं आणि यापासून थोडं जास्त म्हणजे प्रति हेक्टरी 13 ते 15 क्विंटल एवढं उत्पादन घेता येतं. तेव्हा शेतकऱ्यांनो वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांची शिफारस डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं आपल्याकरता केलेली आहे. तेव्हा आपण आपल्या भागात पडणारा पाऊस आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन या वाणाची निवड करून येणाऱ्या खरीप हंगामात तुरीपासून अधिक उत्पादन घेऊ शकता.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय.

0: भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. ध्यान आणि समाधी यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी. स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एक तरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने

0: दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: तीन वाजता आहेत दुपारचे. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगरपरिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिले

या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली.

0: लिंगटनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 117व्या क्रमांकावर आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाला पुण्यात अटक करण्यात आली. त्याच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाखांची रोकड जप्त केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 254 अंकांची वाढ झाली आणि तो 77,405 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 अंकांची वाढ नोंदवत 24,168 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुनील कट्टी यांचं संतूरवादन राग पुरिया धनाश्री. मध्यलय गत रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया सुनील कट्टी यांचं संतूरवादन राग पुरिया धनाश्री.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत सुनील कट्टी यांचं संतूर वादन राग पुरिया धनाश्री. त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: दारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही।

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदियाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाइमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेध विश्वाचा.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळण्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेधविश्वाचा. मित्रांनो, आताच आपण वेधविश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातन झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मूळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला

0: पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
1: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी एक तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते. कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
0: या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
1: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
0: कुठल्या सालची गोष्ट ही?
1: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
0: ओके.
1: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता. म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो. काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो, त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचंय. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर कळत गेलं. जेव्हा थोडस एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवीय आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे. ती साधता येऊ शकते पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मल्लखांब शिकवायचं आहे मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल. तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे, क्रिकेटमध्ये ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एका क्षणात आनंद मिळतो. तसं मल्लखांबमध्ये नाही, मल्लखांबमध्ये एक एलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. 2 महिने त्या प्रोसेसमध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
0: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
1: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मल्लखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर.

0: तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो काय असतो याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबवर करणारा एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व्ह असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा,
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सचे एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये तुमच्या ग्लूट्समध्ये तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती. मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो. तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचा आहे कधी सोडायचा हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलेन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले. आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्मअप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो, तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा,
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो, कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं, तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते. जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं, पण एकदा साधारण जसं 12वीनंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत, आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त

0: पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचंय. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन, की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखं तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ. आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणून हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत. तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात. फीस पण चांगली देतात तर तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो. की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपले जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचंय किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काही टिकूच शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईनी चांगल्या पद्धतीने केलं, की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा? त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आता सविस्तर बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेसची पायाभरणी करतील. ही प्रस्तावित एक्स्ट्रुजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठी राष्ट्रीय संपत्ती ठरेल. ही प्रेस संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठं उच्च शक्तीचं आणि अचूक अॅल्युमिनियम मिश्रधातूचं एक्स्ट्रुजन तयार करण्याची देशाची क्षमता मजबूत करेल. हा प्रकल्प महत्वपूर्ण अॅल्युमिनियम एक्स्ट्रुडेड घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठिंबा देण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झालाय. विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षानं दिले. मात्र इतर नगरपरिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान अमरावतीमध्ये 5 वाजेपर्यंत 94.68% मतदानाची नोंद करण्यात आली अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारण्यात आली. अविनाश ब्राह्मणकर भाजपा तर नरेश ईश्वरकर अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत सर्वच म्हणजे एकूण 457 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार 300 अधिक मतांनी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे खासदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केलाय. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. 836 मतदारांनी 14 मतदान केंद्रांची मतदारांसाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालंय. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब बागचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. जनतेनं शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिलेल्या खासदारानं मतदारांचा विश्वासघात केला आहे. यवतमाळ वाशिमची जनता हे कदापि सहन करणार नाही असं प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांनी करत पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या 100% कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाण्यात क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून तुपकर यांची प्रकृती खालावत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलंय. मागील अनेक दिवसांपासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अन्न प्राशनाची विनंती करण्यात येत आहे मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं तुपकर यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर 100% कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. जीव जाईपर्यंत लढा सुरू राहील असा दृढ निश्चय तुपकरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या
ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे

0: निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं दिले आहे. अन्न हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान काही व्यावसायिक गंजलेली खराब झालेली सुरी वापरताना आढळले आहेत. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक वस्तू आणि सेवाकर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभा धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनांवर आलंय. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. या खाणी राज्याला मिळाल्यास 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट गाठून महाराष्ट्राला देशाचे ग्रीन स्टील हब बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गडचिरोलीतून सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. टाटा JSW सह अनेक कंपन्यांनी राज्यासोबत करार केला असून गडचिरोलीला JNPT आणि वाढवण बंदराशी जोडणारे रेल्वे आणि मालवाहतूक जाळे विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या खाणी राज्य महामंडळाकडे दिल्यास त्या पुढील 3-4 वर्षात कार्यान्वित करून देशातील पोलाद उत्पादनाला मोठी चालना मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं असं गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहताना समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलंय. ज्येष्ठ पत्रकार लेखक राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराग पाचपोर यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनानं पत्रकारिता साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विराग पाचपोर यांचं आज नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. 1952 साली जन्मलेल्या विराग पाचपोर यांनी आयुष्यभर राष्ट्रहित, सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधन यासाठी कार्य केलं. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा त्यांचा सखोल अभ्यास होता. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात 20 जून रोजी नागपुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा मोर्चा दीक्षाभूमीत जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. अनुसूचित जातींचा समावेश आधीच संविधानाच्या अनुसूचीमध्ये करण्यात आला असून त्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक न्याय तत्वांच्या विरोधात आहे असं आयोजकांनी म्हटलंय. येत्या काही तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. तर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या कारखान्यात अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेसची पायाभरणी होणार. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान, 22 जून रोजी मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात घरधनी या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

घरधनी या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्यावेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचा झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत, तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत, प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत. पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक श्रमही भरपूर आहे तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो स्मिता.
0: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
1: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे हे जसं महर्षी पतंजलींनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. जसं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं. तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांची क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो स्मिता.
0: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
1: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूपांतर ह्या सगळ्या व्याधींमध्ये होत असतं. तर त्यासाठी जर सकाळी तुम्ही कामावरती जाण्यापूर्वी ताडासन आहे, त्याच्यानंतर मार्जरी आसन आहे, त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं, 12 सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. 12 सूर्यनमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची मंत्र सूर्यनामावली बरोबर म्हटलेले सूर्यनमस्कार, तेव्हा फक्त शरीराचे स्नायू नाही आपले मनही ऊर्जावान होते. मंत्रोच्चारांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते आणि एकंदरीत त्याचा आपल्याला फायदा दिवसभरासाठी होतो. मग तुम्ही दिवसभर दीर्घकाळ जरी उभं राहिलात तरी तुम्हाला तणाव कमी प्रमाणात जाणवतो. खूप जास्ती वजन उचलल्यामुळे त्याचं रूपांतर कंबरदुखी

0: मध्ये होतं. पण योग हा फक्त तुमच्या मॅटवरती न करता त्याला तुम्ही तुमच्या आहारामध्येही घेऊन जा असं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुमचा आहार जर का पोषक असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कंबरदुखी आणि हे सगळे जे काही आव्हानं त्यांना सामोरं जावंसं लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो. स्मिता
1: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात, तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत बरं?
0: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे. त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो, कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंद आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योगाभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो. महिलांनी तर हा नक्कीच करावा, कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो स्मिता. तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोट आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाही आहे. प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटीचक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमचे अखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मुव्हमेंट केली तर तुम्ही तिथे अखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूळ आहे, धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण, रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदय विकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वासांचा प्रश्न येतो त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव, अँझायटी, डिप्रेशन, झोप न लागणे, म्हणजे हा धूळ धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल असं दीर्घ श्वसन, जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर

0: तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घश्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला. छाती जिथे प्रसरण पावते आहे, ती प्रसरण पावल्याने तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसनं आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं, आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते. त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात, ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस, त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: मग की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय, तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे बरं?
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तर खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत, तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत, ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही. आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याची ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो, प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमची अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते, ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग
0: भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. ज्या वेळेस आपण काम करतोय, काम करत असताना तुम्ही अत्याधिक तणावपूर्व न करणं हे सगळ्यात आधी खूप महत्वाचं आहे. काम करत असताना तुम्ही त्याचा आनंद घेणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीने आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं, सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत, त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला, तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रूपांतर झालं आहे, तर त्यात सुद्धा फरक जाणवतो स्मिता. ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता. बरीच औषधं उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते, पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत स्मिता. जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बस

0: पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते स्मिता. त्याचं रूपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते. आणि हा थेंबे थेंबे तळेसाची असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावाने हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण हे अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे. भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात, म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो स्मिता.
1: डॉक्टर, अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी अशी शांततेने करण्यासारखी असणं काय आहे?
0: मी त्याला बेड टाईम रुटीन म्हणत असते, बेड टाईम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे, ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो स्मिता. वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबांधासन करून जर झोपलात, सेतुबांधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, हे 3 आसनं केली आणि 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतोय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताणतणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल स्मिता. काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांची स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियडमध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपला कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला. तुम्ही बसल्या बसल्या सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताण क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासन आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली, उभं राहून मार्जरासनामध्ये तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूने. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे, आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांच्या ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं ह्याला आम्ही सोलियस पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो, श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार, योगासन आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत, पण खास करून महिला

0: वर्गासाठी जसं की लॉंग सिटिंग आवर्स मुळे कमरेचा भाग जो आहे तो अकडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असा होतो की पोट सुटायला लागतं. तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतुबंधासन केल्याशिवाय झोपू नये, सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं. तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे, त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांचे तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्विता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करतात, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना, त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, रोज योग नक्की अंगीकारावा, प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं, पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरे तर श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काही तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: PLI है ना.
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्स मधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश.

राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थूर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे, असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय

0: कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत, म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल, असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती, असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर

0: उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार
1: सर. फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, विवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यात जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेसचे जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरे अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रपणे सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक माणसं कुठपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रपतीमुळे येत नाही, कुठपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही किंवा कुठपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी सुप्रत्याच्या मागे असावं असं मला वाटतं. जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDP चा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. ही पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान मात्र नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या या विषयांबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळाली.

0: करायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
1: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो, की एकंदर ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे हे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7 ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेषतः एकंदर कर्जाखाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे, कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. तर सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. म्हणून भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 चे हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे प्रगतीशील राष्ट्र आहे, आणि भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला या बैठकीमध्ये. AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
1: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2-3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या तीन गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्पेस बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप टेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. हे सायबर फसवणूक असेल ह्याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी, त्याचबरोबर AI जी फळं आहेत ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचं जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
0: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
1: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही, त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले, त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली, तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया, त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील, सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं, कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो करायचे, म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात, तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो भेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल

0: होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलले गेले असते. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला. इथे एक

0: लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागलाय. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं, म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे. आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते, कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयाच येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं, हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारीबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचे मी शंतनू ठेंगडी स्वागत करतो आपल्याच आवडत्या माझं घर माझा वावर या कार्यक्रमात. मंडळी, दरवेळेस प्रमाणेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया ग्रामगीतेतील बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे. आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी, हे गावींचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावा माझी. तर मंडळी, या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या आपल्या पहिल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, ऐकूया आपलीच आवडती कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या. लेखिका आहेत करुणा डांगे, सहभागी कलाकार आहेत निहास लोखंडे, रोहिणी सूर्यवंशी आणि शंतनू ठेंगडी. गोष्टी

0: आलास का घरी गेलास तीर्थाले भजन पूजन कराले।
1: अरे ये भास्कर या ये आओ आओ आम्ही घरीच आहो। बऱ्याच दिसाना आलास भावा, ये बस बस बस। आणि तीर्थयात्रा करणं तुझ्यासारख्या भाविकाचं काम आहे।
0: आबा हे उमाबाई तुमच्याच घरी पहिल्या पळून राहते का? तुले काही मने नाही का व तुझ्या नवरा नुसती लंग लंग हिंडत राहतस दुसऱ्याच्या घरी? तर
2: अरे भास्कर या, मी फालतू हिंडतो का तुया वाणी? तू हायस लपंग्या, तू राहते सैरावेदा हुंदळत आणि मले म्हणते जस हिंडत राहते म्हणून। अरे मी कामाशिवाय कोठेच जात नाही बापू, समजला का?
0: अव मंगर सिन कर्तब गारी, समजली का? घरी जा ना आपल्या, तुझ्या लहान पोरानं साबण गिरलं माहित का?
2: ते पाहिन मी तुझ्या बायकोची कंबळ मोडली, घसरून पडली ते ताऱ्यावर, जा ना तिला दवाखान्यात घेऊन जा, नाही तर ते करते तुही धुलाई रातच्यान।
1: अरे थांबा तुमची जुगलबंदी, आपल्याला आपली परिस्थिती सुधरवाले कोणता धंदा करा लागल या गोष्टीवर विचार करा आता, मग चबर चबर करा।
0: काम धंद्याचा विचार करत होत्या का तुम्ही? हा कोणकोणत्या धंद्याविषयी विचार केल्या सांगा मले, मिरून करून आपण थे प्लान, पण प्लान असा करू का एकदम करोडपती झालं पाहिजे माणूस।
1: उमाबाई म्हणते की आपण उदबत्त्याचा धंदा करू म्हणून, आणि गावोगाव फिरून इकू म्हणे।
0: बया झाली का हे भालर धंदे तिलेच करू दे। अरे उदबत्त्या विकून पैसेच किती भेटाचे का? आणि इकले नाही तर मग हे उमी वास घेत राहीन का एकटीच नवऱ्या बरोबर?
2: तसं आहे तर मग गावटी मंजन तयार करू काळ्या बुट्टीचा आणि तो विकू, सप्पा लोक घेतील कारण खरे खाऊ खाऊ दात खराब झाले आहेत सर्व लोकांचे।
0: तुझ्या नवऱ्याचे दात वाचवू शकलीस नाही वो? पुरा भोबळा होत वरी काय करत होतीस वो? दंत मंजून सांगून राहिलीस जशी।
1: अरे तर तू सांग ना भास्कर, कोणता धंदा आहे तुझ्याजवळ तर करोडपती बनाचा प्लान?
2: याले डफ्या वाजव म्हणा, मरना तोरणात वाजव म्हणा, नाही तर लग्नात कंबर हालिव म्हणा।
0: अरे हे जमते का? उमाबाईले नाचवून आपण गावागावात नेऊन हे नाचते धडोधडी, पुरी जनता खुश होते, मस्त पैसे फेकते जनता, एक दोन जागी आपला प्लान साधला म्हणजे आपला धंदा वाढू, मग इजा बहिणीले आणू गावाहून इजा सोपतीले, थे तर इजा सीन उमस आहे सना नाचते एकदम।
2: अरे का हो लावलास रे तू भंगार भास्कर, तुझ्या बायकोले नाचव, तुही नाच तिच्या बरोबर, मी काले नाचू रे?
1: अरे शांत वारे हे भास्कर, टिंगल टवाळी नको करू तू, जबाबदारीनं सांग कोणता धंदा आपल्याला फायदेशीर होऊ शकते।
2: भास्कर ते का सांगते ऐका माई, आपण धंदा करू रान भाजायचा, कारण सप्पा लोक आजकाल नैसर्गिक खाद्यावर भर देऊन राहिले आहे, जंगलातून पोत्यावरी घेऊन यायच्या आणि गावागावात जाऊन विकायच्या, नुसता नफाच नफा, केवळ नफा, काहीच लागत नाही त्याच्यासाठी।
0: धावलं अस्वल मांग तर परसिन दमट दाटून खरं,
1: तुम्ही लक्ष देवाल का साजऱ्या धंद्यावर आणि कराल का मन लावून का नुसत्या बातास करून राहिले? हा सांगव साजरा नफ्याचा धंदा सांग।
2: या भास्करालाच विचारा कोणता भी धंदा सांगला का नाहीच म्हणते, सांग रे भास्कर।
1: पिक्चर पाहायचा कोणता धंदा झाला रे बळ्या भास्कर, आपलेच पैसे सरायचे त्याच्या मंदी,
2: तिकीट विकायचं म्हणत असल भास्कर हो रे।
0: अरे पिक्चर काढायचा म्हणतो मी, आपण पिक्चर काढून ना
2: पाहे ते किती हिलो की हाय बैवस भास्कर, पिक्चर काढायला याले मजाक लागून राहिली का?
0: अरे याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे, बाकी लोक काढूनच राहिले ना, ते कसे काढत आहेत?
1: अरे पण किती गोष्टी लागते त्याच्या मंदी, गीतकार संगीतकार पटकथा लेखक ऍक्टर गायक अन वानावानाचे लोक लागतेत, कुठून आणशीन आणि पुन्हा पैसे कोण लावले तितक? तुले का गोल्याचे खेळ वाटून राहिला का तो? त्याच्याही चालला नाही तो पिक्चर, तर जहर खाऊन मरायची बाजू येईन आता।
2: किती कामीखोर आहे भास्कर, पिक्चर काढायचं म्हणते।
1: हा भास्कर बया तर नाही झाला?
0: हरू बोलून मले बया नको म्हणू का? हा मी विचार करूनच बोलत हाव, तुम्ही म्हणता तेवढं काहीच लागे नाही याच्यात, नाही लागत संगीतकार, नाही लागे लेखक, नाही लागत कोणते कलावंत, काहीच नाही लागे, पिक्चरची स्टोरी आपणच तयार करू आणि आपणच त्याच्यात रोल करू।
2: तसं असेल तर ठीक आहे म्हणा, मले पण हिरोईनचा रोल देवा मग।
0: ठीक आहे दिला तुले हिरोईनचा रोल आणि मी हिरो।
2: हुटमा मी नाही हो तू हिरोईन, तू मजा की हायस, जोकराचा रोल कर जोकराचा।
1: दिला भास्करले जोकराचा रोल दिला।
0: का हो लावून राहिला गा, मी असली माणूस हाव, माझ्या शिवाय कोणीच हिरो खुलून दिसे नाही, ती स्टोरी मीच सांगणार हाव, पहा ऐका, पहिल्यांदा आपण या उमीले दाऊ नववारी लुगडं टाकून

0: तर्याच पारीन छमछमचा लक तर्याच निळ निळ पाणी मंद मंद वारा रानातले पाखर इजा पदरुळते वाऱ्यान आन तेती भेटीन मी इले एका झाडात हे पाहिल माझ्याकडं आन मी पाहिल इजाकड बस हे मग हासल आन मले आलिंगन देईन हाव
1: अरे हो मी नाही देत तुले आलिंगन गिलिंगन कोणत्या झाळापुळाईले नाही तर जनावराले कर्जो आलिंगन माले आलिंगन दे म्हणते किती हायजी हा पान
0: नाही काढू दे रे बाबा हे पिक्चर नाही काढू दे कोणत्याही गोष्टीले नाहीच म्हणते सांग भाऊराव तू काय करायचं म्हणतस मग
2: अरे उमाबाई पिक्चर म्हणल्यावर लोकाईले आवडणाऱ्या गोष्टी दाखवाच लागते ना नाही मले स्टोरीच नाही आवडली दुसरी सांग रे दुसरी सांग
0: मग एक काम करू हे त्या तऱ्याच्या पारीनं जाईल सिदोरी धरून हा आणि इजा नवरा म्हणजे मी वावरात राहीन गोपनीनं पाकर खेदाळत आणि हे मले सिदोरी आणून देईल असं दाव
1: अरे हाय मी नाही तुला सिदोरी आणून देत राय उपासीस मले सिदोरी आणून दे म्हणतस
2: या गोष्टीला ते नाही म्हणून आली दुसरा सीन सांग माझा काय रोल राहील हे तर नाही सांगितलंस तू
0: तू माझा नौकर राहशील बल्की कष्टाचा गरीबाचा दुःखाचा रोल आहे तुझा
2: हे भास्कर्या फालतूची नको लावे तू तू बन बल्की आणि मी तुझा मालक कष्ट तू कर कारण मी पैसावाला माणूस हाव 15 एकर जमिनीचा मालक हाव कंटोरचे तांदूर गहू खातास पायन याजी मले बल्की बन म्हणते
1: आणि मी म्हणतो एवढी गरीबी आणि कष्ट दाखवायचेच काय साजरी कथा करा
0: अव बाई ताळबाई लोकायले गरीबी आणि कष्ट जास्त आवडते ना दुःख दाखवलं तर हिट होते पिक्चर
1: तस हाय तर मग तुले देऊ भिकाऱ्याचा रोल आणि फाटके कपडे घालून तू येसीन माया घरी भीक मांगाले हा आणि मग आणि मी तुले खिदाळून देईन भर तपनीन आणि तू धळोपळो लळसीन
2: अरे ते सोळा सोळा सोळा असं करू पहिल्यांदा नाचच दाखवून टाकू आपण उमाबाई मेल्यात नाचन धन धन धन धन इचा नाच पाहिल्या बरोबर इसनावली पाहिजे जनता का म्हणतेस उमाबाई नाचसीन ना
0: नाचसीन म्हणून काय विचारत आहे हिरोईन आहे नाचच लागन हिले
1: तू नाच वा सोळा आपलं वावर दाऊ आपण तेती नांगरणी बखरणी शेतीची काम पेरणी रोवणी पुन्हा चूर्ण दाऊ
0: अरे लोकांनी कधी पाहिला नाही का व आपला वावर बैल ढोर आणि नांगरणी वखरणी आणि ते पाहासाठी कोण येतील का
2: हो ना नेहमीच्या पाहिलेल्या गोष्टी काले पाहतील लोक
1: अरे पाहिल्या गोष्टी पाहू शकतात कारण आपण दाऊस आयडियानं अरे पाहिलेल्या गोष्टीत बी पाहतात कारण आपण दाऊस आयडियानं आणि मी म्हणतो का सप्पा गावघरातल्या लोकायले वावर दाखवू आणि मग तर येतील लोक आपलं वावर पाहले पुरा धुरा आणि धुरा दाखवू
0: आणि त्या दंडात मग उमाबाईचा नाच दाखवू आपण
2: पण भास्कर्या मला सांग हे नाचल करे मंगांपासून काही बोलत नाही आहे नाच म्हणल्यावर उगी मुगीच राहते ना
0: आता मला पुन्हा एक स्टोरी सुचली आहे
2: हो का
0: पा ऐकून घ्या पहिल्यांदी दाऊ घंडा जंगल त्या जंगलात गावातल्या बायका जातील तेंदू पत्ता गोळा कराले
2: अच्छा
0: सकाळची वेळ आहे बाया आपल्या कामात व्यस्त आहेत आणि क्षणात वाघाचा हमला
2: असं
0: वाघ धावल उमा बाईच्या मांग सप्पा बाया बोंबलतीन धावा धावा वाचवा वाचवा धावा धावा
2: कळलं कळलं पुढे पुढे पुढे
0: पण कोणतीच बाई पण कोणीच धावणार नाही वाचवासाठी आणि तेवढ्यात मग माझी एंट्री माझी आणि वाघाची जुगलबंदी शेवटी वाघ घाबरून जंगलात फरार होईन बस उमाबाई धावतच माझ्या जवळ येईल आणि मला आलिंगन देईल काय म्हणता
2: भास्कर्या टोरी आहे तर बरी पण ते शेवटी आलिंगन आहे ना ते नाही दाऊ
1: हो ते आलिंगन काढून टाका वाटल्या सुखरूप घरी येतात असं दाखवा
0: जाऊ दे मग मी नाही करू रोल आणि नाही सांगत स्टोरी तुम्हीच करत बसा मग
2: अरे अरे भास्कर भास्कर भास्कर अरे नाराज नको रे तू आपण एक काम करू शकतो तुले यावेळी हाऊस आहे ना आलिंगनाची तर मी देतो तुले आलिंगन
0: हा अंग नाही दिवस 8-8 दिवस दात नाही घासस महिनाभर आणि राहलास मुयारवानी दिवसभर बसून या भाजीवर आधी स्वच्छ राहले सीख धंदा करणार गेला बेटा तुम्ही करत बसा आपल्या धंदा मी करतो माझा मला आताच माहिती भेटली शेळी पालनच्या धंद्याले सरकार पैसे देतेत म्हणून मी चाललो तेथीस
1: आणि पिक्चर
0: काढा तुम्हीच दोघ मी चाललो घरी
2: अरे ए भास्कर ए
1: भास्कर

तर मंडळी आपण ऐकलीत आपली आवडती कौटुंबिक संवाद मालिका गोष्टी गावगाड्याच्या, ज्याच्या लेखिका होत्या करुणा डांगे. सहभागी कलाकार होते निहास लोखंडे, शंतनू ठेंगडी आणि रोहिणी सूर्यवंशी. मंडळी ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केंद्र सरकारचे 12 वर्ष पूर्ण केले, त्या अनुषंगाने ऐकूया हे विशेष निवेदन. श्रोते हो नमस्कार, आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशी एक बातमी आहे. आज आपण किसान समृद्धीची 12 वर्ष या प्रवासाचा आणि आपल्या कृषी क्षेत्रातील उत्तुंग भरारीचा आढावा घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात खाद्यान्न उत्पादनाची गती उल्लेखनीय रीतीने वाढली आहे. याचं प्रमुख उदाहरण म्हणजे एकूण खाद्यान्न उत्पादन जे 2013-14 मध्ये 265.05 दशलक्ष टन होतं, ते आता 2024-25 मध्ये वाढून 357.73 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. ही अभूतपूर्व वाढ तांदूळ, गहू, मका आणि भरड धान्यांच्या उच्च उत्पादनामुळे शक्य झाली आहे. यामध्ये भरड धान्यांचा समावेश आहे, ज्यांना आता आपण अभिमानाने श्री अन्न म्हणून ओळखतो आणि प्रोत्साहन देत आहोत. या प्रगतीमध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा आणि पोषण मिशन

0: NFSNM चा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हे मिशन तांदूळ, गहू, डाळी आणि भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. या मिशन अंतर्गत चांगल्या दर्जाच्या बियाण्यांचा वापर, प्रगत कृषी पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनावर विशेष भर दिला जातो. आता काही आकडेवारीवर नजर टाकूया. 2024 ते 2025 मध्ये 150.18 मेट्रिक टन इतके विक्रमी तांदूळ उत्पादन झाले आहे, जे 2014 ते 2015 105.48 मेट्रिक टनच्या तुलनेत 42.38% अधिक आहे. आज आपला भारत देश जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे. 2024 ते 2025 मध्ये 117.94 मेट्रिक टन इतके उच्चांकी गहू उत्पादन नोंदवले गेले आहे, जे 2014 ते 2015 तुलनेत 36% जास्त आहे. मक्याच्या उत्पादनातही मोठी झेप दिसून येते आहे. 2024 ते 2025 मध्ये हे उत्पादन 43.40 मेट्रिक टनांवर पोहोचले असून 2014 ते 2015 24.17 मेट्रिक टनांच्या तुलनेत ही सुमारे 79% वाढ आहे. इतकंच नाही तर तेलबिया क्षेत्रातही आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. ही आकडेवारी सांगते की आपला शेतकरी आता अधिक प्रगत, अधिक तंत्रस्नेही आणि अधिक सक्षम झाला आहे. फार्मर्स वेलफेअर म्हणजेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेअंतर्गत 4.3 लाख कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यासोबतच 4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 2 लाख रुपये त्यांच्या बियांचा इन्शुरन्स कव्हर म्हणून मिळाले आहेत. MSP अंतर्गत 26 लाख कोटी रुपयांच्या वर किंमत असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या मदतीस दिले गेले. त्यासोबतच 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सोय सुद्धा दिली गेली आहे. जर तुम्हाला याबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही PIB च्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे PIB.gov.in ला नक्की भेट द्या. धन्यवाद. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आजचा आपला पुढला कार्यक्रम. शेतकरी बंधूंनो, जोड व्यवसायात मत्स्य व्यवसायाला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत चाललाय आणि याच संदर्भात ऐकूया आजचा आपला पुढला कार्यक्रम. ऐकूया मालिका मत्स्य जगत, ज्यात आजचा आपला विषय आहे जयंती रोहू मत्स्य संवर्धन आणि या विषयीची माहिती आपल्याला देतील तज्ञ हर्षा मेश्राम. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.
1: नमस्कार, माझे नाव हर्षा विठ्ठल मेश्राम. मी सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नागपूर प्रादेशिक कार्यालय येथे कार्यरत आहे. आज आपण येथे मत्स्य व्यवसायाचा एक टॉपिक आहे जयंती रोहू, याच्या बद्दल इथे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम, मत्स्य व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय असून संपूर्ण भारतात गोड्या पाण्यातील मासे हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. त्यापैकी भारतीय प्रमुख कार्प हा महत्वाचा घटक आहे. मुख्यतः जास्त उत्पादन हे प्रमुख कार्प यांच्या माध्यमातूनच ओव्हरऑल गोड्या पाण्यात होत असतो. यामध्ये कटला, रोहू, मृगल हे भारतीय प्रमुख कार्प आहेत. आज येथे मी आपल्याला मुख्यतः रोहू या माशाबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. सर्वप्रथम, रोहू हा भारतीय प्रमुख कार्प माशा यामधील मधल्या थरावर राहणारा जलचर प्राणी आहे. यामध्ये जयंती रोहू हा गोड्या पाण्यातील मासा ज्याला लेबियो रोहिता असे सुद्धा संबोधले जातात. जयंती रोहू हा माशाचा एक ऍक्च्युअली सुधारित आणि वेगाने वाढणारा प्रजाती आहे, ज्याला ICR सिफा भुवनेश्वर यांच्याद्वारे विकसित केला गेलेला आहे. आता ICR सिफा हे जे आहेत हे केंद्रीय गोड्या पाण्यातील जलचर मत्स्यपालन संशोधन संस्था आहे, ज्यामध्ये जयंती रोहू हा एक ब्रीड त्यांनी नव्याने तयार केलेला आहे. जयंती रोहू मासा हे रोहा प्रजातीतील एक उत्कृष्ट जात अशी मानली जाते. या जातीचे मासे हे पारंपरिक रोहू या माशाच्या तुलनेत कमीत कमी 9 ते 12 महिन्या विक्रीसाठी जास्त यांची वाढ होते. सध्या तरी या जातीचे मासे हे सामान्य रोहा माशा यापेक्षा जास्त वेगाने वाढतात. त्यामुळे सध्या जयंती रोहू या माशाचा ओव्हरऑल इंडियामध्ये नव्याने ट्रेंड सुरू आहे. ह्या जातीचे मासे जास्त यासाठी सुद्धा लोक प्रिफर करतायत. या माशांच्या वाढीसाठी जो लागणारा खर्च आहे हा नॉर्मल माशांपेक्षा जरा कमी लागतो, कारण की यांची एक तर ग्रोथ फास्ट आहे आणि तसेच जो यामधनं नफा मिळतोय त्याच्यामध्ये जास्त ही वाढ आलेली आहे. ऍज कम्पेअर टू जे नॉर्मल प्रजातीचे मासे आहेत त्यांना जेवढा खर्च लागतो त्यापेक्षा हे मासे जलद गतीने वाढतात, सोबतच यांना कमी खर्चामध्ये जास्त प्रोडक्शन यांचं होतं. आता दुसरी बाब म्हणजे कोणकोणत्या राज्यामध्ये या माशांचे आतापर्यंत पालन केलेले आहे. रोहा जातींचे माशांचे पालन भारतामधील अनेक वेगवेगळ्या ठिकाण जसे आंध्र प्रदेश,

ओरिसा, पश्चिम बंगाल आणि आसाम अशा राज्यांमध्ये केलेले आहे. तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा या जयंती रोहू बद्दल हळूहळू वेग धरत आहे, कारण की या माशांचे जी वाढीची प्रक्रिया जिथनं कुठनं सुरू झालेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये या माशांची प्रचिती जास्त प्रमाणात झाली असल्याने या माशाचा मत्स्यपालन हा हळूहळू वाढत आहे. सन 1920 मध्ये जयंती रोहू या जातीच्या माशांचे उत्पादन हे जवळपास 1 टनापेक्षा जास्त झाले असल्याने लोक आता या माशांकडे वळण्यात जास्त उत्साह दाखवत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण या माशांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये सुद्धा आज इथे जाणून घेऊ. सर्वप्रथम या माशांचे वैशिष्ट्य म्हणजे या माशांची वाढ ही जास्त होत आहे. हा मासा आपण छोट्या किंवा मोठ्या जलाशयामध्ये सुद्धा आपल्याला हा कल्चर करता येऊ शकतो. पूर्ण भारतामध्ये जयंती मत्स्य बीजाची मागणी ही जास्त प्रमाणात आहे. या जातीचे मासे इतर माशांच्या तुलनेत जास्त पौष्टिक असतात. तसेच मच्छीमारांना सुद्धा कमी वेळेत अधिक फायदा होतो. साहजिक आहे असं आपण असंही म्हणू शकतो की दारिद्र्य रेषेखालील शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना या माशाच्या उत्पादनातून भरपूर फायदा होऊ शकतो, कारण की हे मासे खायला सुद्धा पौष्टिक आहेत. तसेच कमी कालावधीमध्ये याचे जास्त उत्पादन हे घेणे शक्य होते. या माशांची आणखी एक गोष्ट आहे की त्यांची जगण्याची कॅपॅसिटी ही जास्त असल्यामुळे त्यांना मत्स्यपालनातून हा नफा वाढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे या माशाचे खाद्य. हे मासे सर्वभक्षी असून तलावातील नैसर्गिक खाद्य तसेच पूरक आहारावर सहज पोचले जातात. याचाच अर्थ असा होतो की या माशांना अति जास्त महागाचे जे प्रोटीनचे खाद्य असतील याची जास्त गरज नसून जे तलावातील किंवा आपल्या जे शेततळ्यातील पौष्टिक घटक आहे ते खाऊन सुद्धा हे मासे त्याच्यावर जगू शकतात. आणि याचा उपयोग शेतकऱ्याला असा होतो की त्यांचा पैसा आहे हा इथेच जास्तता वाचतो. त्यानंतर या माशांचे जे स्वरूप आहे तर याचा रंग म्हणा किंवा आकार म्हणा या गोष्टी पण फायदेशीरच आहेत. म्हणजे या माशाची आपण ओळखही असं म्हणू शकतो. या माशांचे रंग आहे तो चंदेरी राखाडी सिल्वर ग्रे रंगाचा असून त्याच्यावर लालसर चांदीची चमक असते. आणि या माशाचा आकार जो आहे तर याचे शरीर लांबट आणि गोलाकार असते. तसेच या माशाचे ओठ जाड व खवले पिवळसर नारंगी रंगाचे असतात. आता आणखी बोलायचं झालं तर या माशांची जी मेन सुरुवात आहे ही ऍक्च्युली याला जयंती रोहू असं का म्हटलं गेलेलं आहे. हा जो माशांचा प्रकार आहे हा वेगवेगळ्या नदीतील जे मासे आहेत, जसं की आपण याला सिलेक्टिव ब्रीडिंग असं म्हणतो, वेगवेगळ्या ज्या 5 नद्या आहेत जशा गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, सतलज आणि गोमती, या वेगवेगळ्या नदींमधनं हे रोहू मासे आहेत हे कलेक्ट केले आहेत. आणि जी आपली संशोधन संस्था आहे ICRCFAR यांनी काय केलेलं आहे, या वेगवेगळ्या माशांचे काही काही जीन्स घेतलेले आहेत आणि ते त्यांनी एकत्र करून हा मासा बनवलेला आहे. त्यामुळे याला असं जयंती रोहू हे नाव पडलेलं आहे. माझं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हेच सांगण्याचा उद्देश आहे की आपण जयंती रोहू हा मासा आपल्या व्यवसायाच्या चलनामध्ये आणलाच पाहिजे, कारण की या मास्याची जी मत्स्यबीज गुणवत्ता आहे ही चांगल्या ICRCFAR या संशोधन केंद्रामधनं आहे, जिथे खूप साऱ्या प्रमाणामध्ये याचे सीड कल्चर केले जातात. तर त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही मत्स्यशेती करायची असली जयंती रोहू बद्दलची, तर तुम्हाला एका हेक्टर मध्ये साधारणतः 6 ते 7 हजार मत्स्य बोटू प्रति हेक्टरी तुम्हाला याच्यामध्ये संचयन करता येऊ शकतं. आणि याचा ज्या प्रकारे मी आधी सांगितलेलं आहे की याचा कालावधी हा जो आहे हा कमी टाइम पिरियडचा आहे, तर जी गोष्ट तुमच्या नॉर्मल रोहू माशाला 1.5 वर्ष घेते जवळपास 1 किलोचं व्हायसाठी, तर या माशांच्या त्या गुणवत्तेमुळे तोच मासा तुम्ही 8 ते 12 महिन्यात जवळपास 1 ते 1.5 किलोच्या वर उत्पादन त्याचं घेऊ शकता. या माशांचे आणखी मी गुणधर्म जे तुम्हाला आधी पण सांगितलेले आहे, याची जी ग्रोथ रेट आहे हा जास्त आहे. त्याप्रमाणेच हा जर तुम्हाला माहीत असेल तर मार्केटमध्ये या माशाची जास्त डिमांड आहे, कारण की हा साधारण व्यक्तीला सुद्धा अफोर्डेबल मासा आहे. म्हणून माझा शेतकऱ्यांना एवढाच एक सल्ला आहे की त्यांनी जयंती रोहू मासा हा त्यांच्या चलनात आणलाच पाहिजे. आणि सोबतच हा जो मासा आहे याला आपण हाय क्वालिटी सीड असं म्हणू शकतो, कारण की हा प्रॉपर
फॉर आयसीआर सिफा या संशोधन केंद्रातून निर्माण झालेला आहे आणि याचे जे आतापर्यंतचे काही रिसर्च झाले असतील त्याच्यामध्ये या माशाचे आतापर्यंत सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत. तर माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे जेवढे पण मत्स्य कास्तकार आहे की तुम्ही बाकी तुमचे जे भारतीय प्रमुख कार्प हे मासे आहे त्यासोबतच या माशांचे पण उत्पादन घेणे सुरू करावे जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाला आणि त्या

0: सोबत आणखी समाजाला पुढाकार घेऊन पुढे जाता येईल.
1: तर मंडळी, जयंती रोहू मत्स्य संवर्धन या विषयी आपण माहिती ऐकलीत मत्स्य जगत या मालिकेअंतर्गत. ही माहिती आपल्याला दिली तज्ञ हर्षा मेश्राम यांनी. नमस्कार. नागपूरच्या तमाम शेतकरी बांधवांनो आणि युवक युवतींनो, एक महत्वपूर्ण निवेदन. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील माळी प्रशिक्षण केंद्र येथे एक वर्ष कालावधीच्या माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला उद्यानविद्या, फळबाग, भाजीपाला, फुलशेती आणि रोपवाटिका व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पात्रता 9वी उत्तीर्ण 1 जुलै 2026 रोजी, उमेदवाराचे वय किमान 14 ते कमाल 40 वर्ष असावं. नागपूर केंद्रासाठी एकूण 25 जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या प्रशिक्षार्थ्यांना दरमहा 2500 रुपये विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड दिले जाणार आहे. शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या पाल्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त गुणांचा लाभ दिला जाईल. अर्जाची अंतिम तारीख 1 जुलै 2026 आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी आजच उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे संपर्क साधा किंवा 97 30 250 384 या क्रमांकावर फोन करा. क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 97 30 250 384. त्वरा करा, जागा मर्यादित आहेत. धन्यवाद मंडळी. यानंतर आजचा कार्यक्रम आपण इथे संपवतो आहे. चला तर स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. तोवर मी शंतनू ठेंगडी घेतोय आपली रजा. नमस्कार.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: सुनना ना भूलिए हमारा उर्दू कार्यक्रम आबशार माह के दूसरे और चौथे शुक्रवार सुबह 9:30 पर. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार जिसमें मुजाकिरा, बज़्म सुखन, अफसाना, मिजाहिया कहानी, अंदाज़ी बयां, रूबरू, गीत, गज़लें वगैरह और भी बहुत कुछ. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार.
2: 8 दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
3: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
2: आप भी जुड़िए हमारे साथ
3: विज्ञापन के जरिए,
2: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
3: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
2: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
3: फोन नंबर है 2548271
2: 2-54-82-71.
4: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
5: अहो हो आलेच.
6: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
5: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
4: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाइव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध.

0: आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू फौजी भी है.
3: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
0: कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस। युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात।
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।

ഹണി മുംബൈ. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवाटेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमूनचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवाटेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स

दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत, म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वे हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी स्नेहा प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी गायलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा.

उत्तम गावंडे आणि सहकारी यांनी गायलेली गण गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधार.

कविवर्य बाभ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, रात्रीचे 9:15 वाजतायत. आता 10 वाजेपर्यंत आपण आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण ऐकणार आहोत.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अस्लम खान यांचं गायन. राग हेमंत. विलंबित खेळाची बंदी शेख तालात, जुगवा बीत गए. द्रुत ख्याल 3 तालात, मेरे हुनर में दे दे कमाल. त्यांना तबला 7 शंतनू किंजवडेकर, सारंगी 7 उस्ताद फारूख लतीफ आणि संवादिनी प्रकाश वगळ. राग हेमंत, कलाकार उस्ताद अस्लम खान.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अस्लम खान यांचं गायन आपण ऐकलं, राग हेमंत. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ यांची होती आणि संवादिनी साथ केली प्रकाश वगळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: राग हेमंत, त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांची होती आणि संवादिनी साथ केली प्रकाश वगळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
5: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली.
6: हो आता हे वाच बघू आजी.
7: वाचते. हा वाच की ग. कमल उठ. आग बाय माझ्या सोनुलीचं नाव पण कमल हाय.
6: हो पण ही पुस्तकातली कमल नाही मी आजी.
7: असं का ते ग का?
6: कारण या पुस्तकातली कमल लई घाणेरडी आहे.
7: ती गो कशी?
6: अग तिला दात घास म्हणून सांगावं लागतं.
7: असं का?
6: आंघोळ कर म्हणून सांगावं लागतं. मी आणाय बाई अशी.
7: आग आग आग माझी ती छोनी ग. ह्या पुस्तकातली कमल घाणेरडी आहे वय आणि छोनी कधीच घाणेरडी राहत नाही ना व.
6: खरंच आहे ती मुळी. वाच मग कळेल तुला.
7: अच्छा का बघूया तरी वाचून कशी घाणेरडी आहे ती पुस्तकातली कमी.
6: पुस्तकातली कमी नाही काय पुस्तकातली कमल आणि मी कमी.
7: अच्छा का
6: आजी फार वेळ लावतीस अभ्यास करायला. चल वाच बघू माणसानं अभ्यास कसा वेळच्या वेळी करावा.
7: असं का?
6: आता हसत बसू नकोस. चल वाच बघू.
7: खरच ग बाई माझी छोनी मास्तरीन हाय. मास्तरीन ग मास्तरीन.
6: वाच नाहीतर छडी घेईन हातात.
7: खरच गो बाई मास्तरीन मोठी कडक हाय म्हणायची. नको ग बाई मास्तरीन आपल्याला मारणार. आम्हाला भ्या वाटत अभ्यासाला लागलेलं बार.
6: मग काय अभ्यास नाही केला की आमच्या बाई पण देतात आम्हाला कधी कधी. मग मारू मारू मारू
7: ग बाया ना
6: मारू चढ्या.
7: बर बाय मी आता वाचते. हा तर आपण कुठं आलो होतो?
6: या इथून वाच.
7: ये
6: नाही ग बाई कमल उठ पासून.
7: बर कमल उठ.
6: हा आता पुढे वाच.
7: वाचते ग बाय वाचते. अग अक्षर लावून लावून वाचावं लागत. कळलं. दात घास.
6: बघितलंस ना कशी घाणेरडी आहे ती कमल. तिला दात घास म्हणून सांगावं लागतं.
7: हो ग छोने हो हो.
6: मला नाही असं सांगावं लागत दात घास म्हणून.
7: माझी ती गुणाची छोनी आहे.
6: या आजी आता पुस्तक राहू दे.
7: का ग?
6: आता ती पाटी घेऊन एक एक काढ.
7: असं म्हणते. चालत चालत. एकी एक दुर्की

0: तीन.
1: अगं आजी चुकलीस की दुर्की तीन नाही ग दुर्की दोन.
0: अग बया बर परत परत दुर्की दोन.
2: आता आग लावली मी पाटीला ती.
0: अग अग
2: आंटी पाटी इकडं.
0: अग पण
2: या घरात ही नाही तिथे चालणार नाहीत म्हणून हजार वेळा सांगितलं.
0: अग
2: आणि काय ग ए कार्टे हा आपला अभ्यास करायचं सोडून असा फालतू येळ घालत आहे. पुन्हा मला अशी दिसली तर चांगलं करून
0: टाकली
2: मोठी शिकवणारी आणि शिकणारी सुद्धा. आधी तिथन उठ आधी तिथन बाजूला हो म्हणते ना उठ उठ उठ म्हणते ना उठ तिथून. आली मोठी आली मोठी आजीची लाडकी. आवाज आवाज बंद कर आवाज बंद कर. काय झालं ग काय झालं काय झालं रडायला. बंद बंद एकदम बंद. आवाज बंद कर.
0: अग कशा पायी मारलंस ग त्या पोरीला.
2: कशाला मारलंस मेला कशाचा म्हणजे कशाचं ताळतंत्र ठेवलं नाही या घरातल्या माणसांनी. सगळी मेली ताळतंत्र सोडून बसली आहेत. लोक पोरांना शिकवायला धडपडतायत कारण त्यांना पुढे आयुष्य घालवायचंय. पण मेली इथं म्हाताड्यानं शिकायची हौस आली आहे. हा जळलं लक्षात.
0: नग नग ग पोरी गप गप गप माझे सोनी. अग नग रडूस नग रडूस ग बाई तू. मला नग शिकूस नग शिकूस. मला मला म्हातारीला नाही जायचं कुठे शिकून. वय नाही नाही मी आता शिकणार नाही. नाव बी घेणार नाही शिकण्याच. नाग मला शिकण. राम र राम राम राम राम र राम नग र नग मला हे शिक्षण नको.

0: सरस्वती अग वर्गाला येणार की मास्तर मला विचारतात का ग बया मास्तर घरी चौकशीला येणार हाय ती
1: त्यांना सांग सरस्वतीला याया जमणार नाही
0: का ग अग ते येणार हाय तू द्या
1: अग अग सरस्वती मेली सांगते ना
0: अग कुत्री भुकत असली तरी हत्तीनं पुढे जायचं असतं सरस्वती
1: तिला मुंगी भाऊन राहायची आली
0: नाही ग बया मुंगी भाऊन साखर खायला मिळती ना या युगात
1: नाही इथं मुंगी झाल्यामुळं पायदळी तुटवून घ्यायची येळ आली
0: आता या चूक कोणाची हाय बया अग थोड जरी आपलं सासू पण आपल्या सोनेवर गाजिवलं असतस ना तरी ही येळ आली नसती सरस्वती ही तू अशी काली मुंडी घालून असतीस ना म्हणून हाय हे समज मी म्हणते काय ग काय गरज हाय तुझ्या त्या मालीला तुला बोलायची आणि तू मालीला घाबरायची अग सुनला घाबरायचं आता कशा पै रडती अस ग का म्हणून घाबरायचं ग तिला कोण लागून गेली ग ती एवढी तुझी
1: मास्तरांना सांग काशी सरस्वतीला वर्गाला याया जमायचं नाही
0: रड तू तशीच या सांगायचं काम करीन परू द्या मास्तर इकडे येणार आहे ती
1: अग त्यांच्यामुळे तंटा होईल म्हणून सांग त्यांना
0: अग मास्तर तुझी आठवण लई लई काढत्यात बघ म्हणत्यात एक सरस्वती बाई सोडली तर वर्गात शिकायला हुशार अस कुणाच नाव घ्यायला नको आणि तू किती रडत बसतीस वय ग सरस्वती माझ ऐक
1: काय ऐकायचं
0: तू आपली यायला पुन्हा वर्गाला अग आता महिन्याभराचा तर प्रश्न उरलाय
1: म्हातार पण जळलं माणसाला नसावं ग काशी अग हात पात चालताय तवर फटकन मरून जायाव
0: पर ते जळलं मरण तरी आपल्या हातात हाय का तो जबा बोलावणार तवा जायच
1: माणसाच्या मनच्या सगळ्या गोष्टी पुऱ्या होत नसतील कधी नाही ग काशी
0: ते कसं होणार बया माझे

0: कसं होणार ग? नाही होणार.
1: नाही ना, मोरच्या जन्मात तरी पुऱ्या होत असतील का ग त्या?
0: आता कस सांगावं बाय.
1: काशी काशी उद्या का मी मेले गेले ना
0: तर. बस झालं बस झालं, समजेस नि मारायचं आहे. लई आली बोलणार.
1: मी माझ बोलतीये.
0: काय बोलतीयस? बोल बाया बोल.
1: अग उद्या जर का मी मेले ना तर एक गोष्ट माझ्या आगीत टाकायला विसरू नका म्हणून सांग बर.
0: वय वय अग समद्या गोष्टी तुझ्या आगीत टाकाय सांगते तुझ्या सरणात. काही म्हणजे काही बाकी ठेवाय सांगणार नाही. मरतीये आली मोठी मरणारी. आता मी मला पण सांगते की सरणात टाकायला तुझ्या.
1: तुला गो कशाला? आणि
0: का ग बया? अग तुझी मैत्रीण नाही का म्या?
1: चल काहीतरीच मेलं तुझं आपलं.
0: का अग काहीतरीच कस? जेवढ्या जेवढ्या म्हणून तुमच्या गोष्टी असतील तुझ्या त्या तुझ्या बरोबर नको का द्यायला?
1: फक्त एकच गोष्ट माझ्या सरणात टाकायची. बोल
0: आता. बोल की बया, काय टाकायचं सांग.
1: सांगती पण आता नाही, सांगेन तुला कवा तरी.
0: डोंबल तुझ. अग काय ते आता सांग की?
1: सांगीन गो बाई सांगीन, परत कवा तरी सांगीन.
0: आता नाही सांगायचीस?
1: अग सांगीन म्हटलं नव. चल उठ उठ. अग कवाच सांजावलंय बघ, घरी जाईस तर अंधारून घे.
0: चल बाया चल, तू आपलं गुपित आपल्या जवळच ठेव, आपल्या जवळच ठेवू. चल बाया, तुझ्यासारखी बाई आलम दुनियेत शोधून बी सापडायची नाही. चल मी जाते माझ्या घराला. कोणासाठी जीव लावावा नाही काय करू नाही. सरणात घालायचं म्हणे मला, काय घालायचं हिला सरणात काय माहिती. देवा
2: जाते ग बाया सरस्वते.
1: चल मी अभिनी.

0: शंभो शंभो शंभो महादेव हर हर शंभो मानू आई नहीं उठली अजून
1: जा बघा
0: जा बघा म्हणजे
1: आओ मला सांगितलं का त्यांनी का झोपल्यात त्या दिवस चांगला फटफटल्याशिवाय आज उठायचं नाही असं ठरवलं असेल त्यांनी मी काय करणार काय भरोसा या बाईचा ठरवलं सुद्धा असेल
0: आता तोंड बंद करशील का
1: हा
0: ओ शंभो शंभो महादेवा हर हर हर मालू
1: काय ते
0: काय मालू अगं आई का झोपले बघून आल्यास अजून जा बरं
1: मला ऐकाय येतंय काय आहे केवढं ओरडण्याची गरज नाहीये कमी झोपलीये कशात फोडी आहे पण ओरडताय कशाला
0: आता जाशील का
1: बघा तुम्हीच
0: मी अंघोळ करतो दिसत नाही का
1: आता हद्द झाली बाई या माणसापुढं अगदी एखाद दिवस माणूस 5 मिनिट आधी झोपलं म्हणून एवढी नको काळजी करायला काय मेल काय काय माणसांचं लाट चालतात या घरात
0: शंभो शंभो शंभो महादेवा शंभो हर हर महादेव हर हर महादेव
1: आओ आओ आओ आओ
0: काय झालं का एवढं ओढायला
1: आओ आई बघा ना कशा करतात आई आई बघा ना कशा करतात
0: आई ए आई
1: आई
0: आई आई आई काय झालंय
1: आई उठाना
2: अरे सदा अरे काय झालंय का रडता कशासाठी तुम्ही
0: काका गवडे काकू काका ओ बघा ना आईला काय झालंय गवडे काका तुम्ही डॉक्टर जाऊन लवकर बोलव
3: सदा माधव काय झालं आओ
2: तुम्ही सदा आणि माधव डॉक्टरांना बोलवला जातो
3: पण काय झालं
2: सांगत बसायला वेळ नाहीये सदाच्या आईला बरं वाटत नाही
3: बरं वाटत नाही म्हणजे
2: अहो तिला हाका मारत आहेत पण ती होऊ देत नाही थांबा मी जातोय डॉक्टरांना बोलवायला
3: जा जा लवकर बोला ना
4: मालूताई मालूताई तुम्ही शांत व्हा बघून
3: नाही गडबड करू नका तुम्ही सरस्वतीबाई अहो सरस्वतीबाई मला ओळखलं का उपताना सरस्वतीबाई अगोबाई कमी जागी झाली कमी ये बाळा रडू नको ये

0: काही झालं नाही कमीच्या आजीला, बरं कमीच्या आजीला काही झालेलं नाही. ओगी ओगी
1: आजी,
2: चला चला वाद द्या डॉक्टर आले. या या या डॉक्टर या इकडे. सदा सदा जरा तू बाजूला हो. मालू तू पण बाजूला हो. आणि कमी रडती तिला बाजूला नाही बरं जरा
0: द्या कमी. चल बघू.
3: आईला बघा काय झालंय. आता तर डोळे पण उघडत नाही हो.
4: डॉक्टर साहेब बघा ना काय झालंय आईंना.
3: जरा थांबा ना तुम्ही, तुम्ही जरा बाजूला व्हा मला तपासू द्या.
2: सदा मालू अरे अरे अरे जरा बाजूला व्हा कृपा करून जरा बाजूला व्हा. चला चला डॉक्टर तपास करा.
3: आय एम सॉरी डॉक्टर.
4: गेली सोडून बाई एकदाची सुटली. काशे काशे काशे काशे काशीशिवाय पान नाही हालायचं तिच. परमनच्या गोष्टी तिनं काशीला कधी आपणहून सांगितल्या नाहीत बघा. काशी जवा खोदून खोदून विचारणार तवा एखादी गोष्ट सांगणार बापडी. सारखी मनात कुडत असायची सरस्वती सांग सांग असं सारखं सारखं माग लागणार. तवा कुठं दहातली एक गोष्ट बोलणार. आत्ती सुद्धा कस आता नाही सांगन कवा तरी. आता तुला रडू येत आहे ना पण कधी कधी तू आईजवळ किती वाईट वागला असं सदा.
5: चुकलो असेल मी काशात का पण
4: व्यवहारात असल्या गोष्टींच बांध नाही राहतो. पण मग माणूस निघून गेल्यावर हात माझं मन मला खातया. आता मन खातया तुझ माले. अग माणूस आज आहे उद्याचा त्याचा भरोसा नाही देता येत. घडीचा खेळ आहे बाबा ना सगळा. पर या घडीभराच्या खेळात माणसं मायेच्या बंधनाने एकमेकाशी जोडलेली असतात. अरे कुठलं कुठलं जीव या इथं जन्माला येतात आणि इथल्या घडीभराच्या खेळात सामील होतात. कुणी आई होत कुणी बाप होत कुणी भाऊ होत कुणी बहीण होत. अरे कुणी मुलगा होत कुणी मुलगी होत. कोणी जीवा भावाची जोडीदारी नसती या कोणी जीवा भावाचा जोडीदार असतो या. पर शेवटाला घडीभराचा खेळ संपणारच असतोय र. अरे आपल्या वाट्याला आलेलं किनभराच जीण जगून प्रत्येक जीव जाणार असतोय बाबा. पुन्हा कंदी कंदी कुणी कुणाला भेटत नसत या. गेलीस की तुझी माय. म्हणून म्हणते सदा अरे माणसानं या समध्या गोष्टींच भान ठेवायला हवं. अरे एकदा सोडून गेलेला माणूस पुन्हा कधीच नाही रे भेटत. अरे अरे सरस्वतीनं कस दिस काढलं असतील. अरे तरणी वती र तिच्या कुकवाचा धनी गेला तवा. एवढं त्या माऊलीच काळीस मोठ. अरे पोराच्या मायेपोटी बापडीनं माग लागलेलं असतानाही दुसरं घर नाही र केलं.
5: खरंय खरंय
4: काय केलं.
5: माझी आई मनाला खरंच मोठी होती.
4: पर बिचारीची एक मनची गोष्ट नाही र पुरी झाली. नाही पुरी झाली र. अरे अरे सरस्वतीला म्हातारपणात शिकायचं होत. शिकायचं होत र बाबा.
5: आमचं चुकलं काशी अक्का. आम्ही विरोध नको करायला हवा होता.
4: अरे पर केलात केलात विरोध.
6: आम्ही नको तेवढं कठोर वागलोय पटतय आम्हाला.
4: तुला आपल्या सासूच्या शिकण्याचा लई राग यायचा नाही मालू.
6: वय पर चुकले म्हणते ना काशी अक्का.
4: अगं नुसती चुकली नाहीस माले आणि सदा

0: तू सुद्धा फार मोठं पाप केलं र तुम्ही दोघांनी.
1: हो मी पाप केलं काशा का?
0: अरे अरे एवढ्या म्हातारपणी तिला कशासाठी शिकायचं होत तुम्ही दोघांनी ठाऊक नाही र. मला ठाऊक आहे, सरस्वतीनं सांगितलं होतं मला.
1: काय काय सांगितलं तुला आईने काशा अक्क?
0: अरे सांगितलं तर समजल का तुम्हासनी? दोघांनी मिळून लई लई वांगाळ पाप केलं आहेत बघा. परायस चित्त घेऊन बी फिटायचं नाही तुमचं पाप.
1: वय काशा अक्क, आम्ही खरंच पापी आहोत.
0: अरे आता बोलून काय उपयोग आहे त्याचा? सासू खाट खालाच्या पेटीत सारखी कुडबुड करत असायची, त्याचा तुला राग यायचा नाही का ग माले? सासूची कडकडा कडकडा भांडायचीस तू यावर.
2: चुकले हो माझ, मी माझी चूक कबूल करते. मी त्यानं उगाच बोलायची.
0: आता काय करताय चुका कबूल करून? सदा उठाना आणती पेटी इकडं. ते पेटीत काय आहे माहिती आहे का तुम्हासनी?
2: ते पेटीत तांबड्या रंगाच्या फडक्यात काहीतरी बांधलेलं आहे. सारखं ते गाठोड त्या हातात घेऊन गोचारत असायची.
0: कधी ते फडकं तिनं सोडलेलं आणि त्या फडक्यात काय होत ते तुम्हाला बघायला मिळालं का? आता मी तुम्हाला विचारायचं नाहीच की त्यात काय आहे म्हणून.
2: काय आहे त्यात?
0: अरे त्यात पत्र आहे ती र, पत्र आहे ती.
2: पत्र?
0: होय.
2: कसली पत्र?
0: अरे तिच्या नवऱ्यानं तिला पाठवलेली पत्र आहे ती रे बाबा. तो सदा तुझ्या बाबांनी ती पत्र लिहिली, तिला लिहिली रे. पण ती पत्र तिनं स्वतःच्या डोळ्यांनी कधी वाचली नाहीत, तिला वाचताच आली नाहीत र. अरे आपल्या आयुष्याच्या सांजला तिला ती पत्र वाचायला मिळणार होती. आवत त्या साक्षरता वर्गामुळे तिला वाचता आली असती की ती पत्र, आणि म्हणूनच तिला जायचं होत तिथं. तुम्हा दोघांच्या हट्टापाई तिला आपली शेवटची चेन्नई पुरी करता आली र. अरे आता कशाला रडतोय? आज घबरा, आता घबरा. अरे आता रडून काय उपयोग बाबा? शेवटी मरणार निची चेन्नईच पुरी झाली.
1: आम्ही खरंच अपराधी आहोत का?
0: अरे मागाहून चूक लक्षात आली तरी तिचा काही उपयोग नाही. सदा आणती पेटी इकडं, काढती काटे काल, उघडती त्या फडक्यातली पत्र बाहेर काढ. बाबा ही पत्र सरस्वतीनं आपल्या बरोबर सरनात टाकायला मला सांगितलं होत, पण मी पाप केलं बाबा. मला नाही झाला जीव. आता आता या पत्राच तुला काय करायचं ते तू कर बाबा. माझी सरस्वती तर गेली र. वाच बाबा वाच, तू आपल्या डोळ्यांना आपल्या बाबाच पत्र वाच.
1: वाचतो मी माझ्या बाबांचं पत्र. प्रिय पत्नी सरस्वती, हिस
3: तुला लिहायला वाचायला येत नसलं आणि जरी तू दुसऱ्यांकडून पत्र लिहून घेऊन पाठवत असलीस तरी मला तुझं एक एक पत्र नव्हे त्यातील प्रत्येक अक्षर म्हणजे अमृताचा एक एक थेंब वाटतो. कारण ह्या पत्रातून मला प्रेमाची प्रचिती येत आहे, प्रेमाची ऊब अनुभवतो मी तुझ्या. अगं वेडे, तुझ्याच प्रेमाच्या आठवणीनं मी आज इतक्या दूरवर असूनही जिवंत आहे.
4: प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वतीबाईं सारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तेव्हा अभ्यास
5: करायचा,
4: लोक हसतील, उचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं उलट जे कोणी हसतील उचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं. हा आता सरस्वतीबाई एकी एक म्हणतील.

0: माझ्या मागणं तुम्ही म्हणायचं काय सरस्वतीबाई म्हणताय ना
1: आहे की

मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरड, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्णराव ओंकार, अनुजा रानडे, हेमंत शिधोरे, आरती जाधव, रवींद्र तांबे, मंगला सावंत, आत्माराम दाजीलाड, कांचन प्रकाश संगीत आणि माया गुर्जर. निर्मिती सहाय्य श्री रमण देशमुख. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.